रामकृष्ण हरी स्वभाव आणि प्रभाव समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआपच कनेक्ट होत जातात कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं खूप महत्वाचं असतं. काळजी घे हा शब्द काळजातून निघतो. या शब्दात आपलेपणा दरवळतो. काळजी करणारा कोणी आहे या भावनांनी जीव सुखावतो. ही स्वभावाची किमयाच म्हणावी. अहंकाराचे वजन वाढता वाढता जर नात्याचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा होत आहे.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जय शुभांगी आपलं स्वागत करते। आज 30 सप्टेंबर हा दिवस भाषा संवाद आणि निसर्गाच्या बदलांच्या दृष्टीने महत्वाचा आहे। आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन विविध भाषा संस्कृती आणि देशांना एका सूत्रात बांधणाऱ्या जगभरातील अनुवादक आणि भाषातज्ञांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी आजचा दिवस साजरा केला जातो। भाषांतर केवळ शब्दांचं नसतं, तर ते दोन मनांमधील आणि विचारांमधील सेतू असतं, ही जाणीव हा दिवस करून देतो। सप्टेंबर महिन्याची सांगता, वर्षाच्या 9व्या महिन्याचा आज शेवटचा दिवस। गेल्या 9 महिन्यात आपण काय कमावलं, काय शिकलो याचं आत्मपरीक्षण करण्याचा आणि आगामी ऑक्टोबर मधील सणांच्या स्वागताची तयारी करण्याचा हा सुंदर दिवस। आज भारतीय सिनेसृष्टीला साधेपणाचं सुवर्णयुग देणाऱ्या दिग्दर्शकाची जयंती आणि आपल्या हास्याने रसिकांचं मन जिंकणाऱ्या गायकाचा वाढदिवस आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील मध्यमवर्गीय माणसाच्या सुख दुःखांना पडद्यावर जिवंत करणारे अद्वितीय दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांची आज जयंती। आनंद, बावरची, गोलमाल, गुड्डी, अभिमान आणि चुपके चुपके सारख्या अत्यंत निखळ सुसंस्कृत चित्रपटांमधून त्यांनी दाखवून दिलं की हिंसा आणि भडकपणाशिवाय केवळ मानवी भावनांच्या बळावरही चित्रपट अजरामर करता येतात। शान म्हणजेच शंतनू मुखर्जी, आपल्या सदाबहार चेहऱ्यावरील गोड हास्याने आणि सुरेल आवाजाने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला सुप्रसिद्ध गायक शान आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे। तन्हा दिल, चांद सिफारिश, जब से तेरे नैना यासारख्या शेकडो गाण्यातून त्यांनी संगीतात आपला वेगळा ठसा उमटवलाय। आजचा मनभावन सुविचार, आयुष्य किती वर्ष जगलो यापेक्षा त्या जगण्यात आपण किती जीवन आणि माणुसकी ओतली हे सर्वात जास्त मोलाचं असतं। संवाद साधण्यासाठी मोठ्या आणि अवजड शब्दांची गरज नसते, अंतर्मनातील शुद्ध आपुलकी आणि एक गोड हास्य जगातील कोणत्याही भाषेपेक्षा सर्वात मोठा संवाद घडवून आणते। आणि आजची बोधकथा, 1960च्या दशकातील गोष्ट आहे। चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राज कपूर एकदा अचानक गंभीर आजारी पडले। ते रुग्णालयात दाखल असताना त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी त्यांच्या उशाशी बसून अस्वस्थपणे अश्रू ढळत होते। ऋषिकेश मुखर्जी राज कपूर यांना प्रेमाने बाबू मोशाय म्हणायचे। त्या रात्री ऋषिकेश दांच्या मनात एक तीव्र भीती निर्माण झाली, जर माझ्या या मित्राला काही झालं तर, हा विचार करून त्यांचं मन सुन्न झालं। पण ऋषिकेश दा हे नकारात्मक विचार करणारे दिग्दर्शक नव्हतेच। त्यांनी स्वतःशी विचार केला, जर माणसाला आपलं मरण अटळ आहे हे माहीत असेल तर त्याने कसं जगावं, रडत रडत की इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत। आणि त्याच भावनेतून त्यांनी एका अशा पात्राची कथा लिहिली जो स्वतः दुर्धर आजाराने ग्रस्त असताना सुद्धा आजूबाजूच्या प्रत्येकाला हसवायला जगायला शिकवतो। त्या कथेचं नाव होतं आनंद। राज कपूर तर ठणठणीत बरे झाले, पण ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या मित्रावरील त्या निस्वार्थ प्रेमातून भारतीय सिनेसृष्टीत सर्वात महान चित्रपट निर्माण केला, ज्याने राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं। तात्पर्य हेच, भीती आणि दुःख प्रत्येकाच्या वाटेला येतात, पण त्या दुःखाचं भांडवल न करता त्यातून इतरांना उमेद देणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हीच खरी माणसाची ताकद असते। तेव्हा श्रोते हो, आज 30 सप्टेंबरचा हा दिवस आपल्याला सांगतो की जुने वाद खंत इथेच सोडून द्या। अनुवाद दिन आपल्याला सांगतो की माणसांची मनं समजून घ्या, तर ऋषिकेश दांचा आनंद आपल्याला सांगतो जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं। आजच्या या महिन्याच्या शेवटच्या दिवशी स्वतःशी दोन छोटे संकल्प करूया। पहिला म्हणजे, गेल्या 9 महिन्यात कोणाशीही काही गैरसमज झाले असतील तर एक पाऊल पुढे टाकून फोन करा आणि बोलून
ते गैरसमज दूर करा आणि दुसरा म्हणजे गायक शान सारखे चेहऱ्यावर सदैव एक निष्पाप हास्य ठेवा. स्वतःही हसा आणि आपल्या घरातील माणसांनाही भरभरून हसवा. खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात ग्रहात नसते, ती आपल्या समाधानी वृत्तीत आणि दिलखुलास जगण्यात असते. जोपर्यंत तुमचं मन सकारात्मक आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये इथेच थांबूया आणि निरोप घेऊया आजच्या एपिसोड मध्ये. तेव्हा मी आर्य शुभांगी आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा तुमचं आणि आमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत.

श्री राम सुमर्थ। प्रपंचात असावे खबरदारी, मन लावावे रामावरी। सर्वांचे राखावे समाधान, पण रामाकडे लावावे मन। रामाला स्मरून वागावे जगात आपण, तेथे पश्चातापाला नाही कारण। म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत, हा जाणावा खरा परमार्थ। व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने, परमार्थ करावा गुरु आज्ञेने। कली अत्यंत माजला, गलबला चोहो कडून जरी झाला, चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर। स्वस्थ बसावे एके ठिकाणी, राम आणत जावा मनी। प्रयत्नांती परमात्मा ही खूण घालावी चित्ता, व्यवहारी ठेवावी दक्षता। मागील झाले ते होऊन गेले, पुढील होणार ते होऊ द्यावे भले, त्याचा न करावा विचार। आज चित्ती स्मरावा रघुवीर। आतबट्ट्याचा नाही व्यापार, ज्याने घरी आणला रघुवीर। नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते, तर दुःखाचे वारे न भरते। म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी संगड। म्हणजे मनी न वाटे अवघड, जेथे वाटते हित तेथे गुंतत असते चित्त। चित्त गुंतवावे भगवंतापाशी, देह ठेवावा व्यवहाराशी। चित्ती ठेवावी एक मात, कधी न सुटावा भगवंत। राम माझा धनी, तोच माझा रक्षिता जनी, हे आणून चित्ती विषयाची योग्यतेन करावी संगती। देह करावा रामार्पण, मुखी घ्यावे नामस्मरण। संताची संगती रामावर प्रीती, तोच होईल धन्य जगती। व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन। राम ठेवावा हृदयात, जपून असावे व्यवहारात। रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान, वृत्ती भगवत परायण साधू संतांस मान। आल्या अतिथा अन्नदान, भगवंताला भिऊन वागणे जाण। याविण परमार्थ नाही आन। प्रपंचात असावे खबरदारी, मन लावावे रामावरी। त्याचा राम होईल दाता, न करावी कशाचीही चिंता। करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण। तैसे आपले देहाचे संबंध ठेवून, चित्ती असावा रघुनंदन। परमार्थ करावा जतन, मन करून रामाला अर्पण। प्रपंची असावे सावध, कर्तव्य असावे दक्ष, तरी न सोडावा रामाचा पक्ष। प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल। पण आरंभी स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम। हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास। कर्तव्यात भगवंताचे स्मरण, हेच समाधान मिळण्याचे साधन। प्रयत्न करावा मनापासून, फळाची अपेक्षा न ठेवून। कर्तव्यात असावे तत्पर, निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर। जोवर देहाची आठवण, तोवर व्यवहार करणे जतन। म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून, यश देणे न देणे भगवंताचे अधीन। आजचे बोधवचन। दाता राम हे आणून चित्ती, आपण वर्तावे जगती। जानकी जीवन स्मरण।

Greasy Sunday。नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपण कथेमध्ये कल्पवृक्षाचा जो दृष्टांत आहे किंवा कल्पवृक्षाची उपमा देऊन आपण कल्पवृक्षाबद्दल बोलत असतो। कल्पवृक्ष म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारा वृक्ष। तो आधुनिक कल्पवृक्ष म्हणून आपण ज्याला संबोधतो ते दुसरं तिसरं काही नसून कडुनिंब आहे। यावर बराच उहापोह झाला, बऱ्याच वेळा आपल्या कानावर ह्या बाबी येतात आणि आपण त्याचा शेतीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो हे आपल्याला बऱ्याच माध्यमातून आज कळलेही आहे। आपण काही प्रमाणात त्याचा वापरही करत आहोत। असं असलं तरीही काही आपल्या संकल्पना बऱ्याच स्पष्ट नसतात। त्या अनुषंगानं कल्पवृक्षाचा थोडासा आपण कडुनिंबाचं ज्याला म्हटलं आपण कल्पवृक्ष त्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी बंधूंनो, 1976 ज्या पाहणीच्यानुसार जर विचार केला तर 1,40,00,000 निंबाची झाडं आपल्या कडे उपलब्ध आहेत। त्यापासून जवळपास 4.2 लाख टन बी मिळू शकतं आणि जवळजवळ 1.5 लाख टन निंबोळीचं तेल त्यापासून तयार होऊ शकतं। 2.6 लाख टन ढेप उपलब्ध होऊ शकते। यामुळे निंबोळ्या गोळा करण्यासाठी कमीत कमी 20,000 लोकांना 2 महिने रोजगार सहज उपलब्ध होऊ शकतो। असा हा नैसर्गिक साधन संपत्तीचा खजाना असणारा कडुनिंब हा वृक्ष नुसता शेतीतच नाही तर बाकी ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरू शकतो। त्याच्यामागे बरेच वेळा शास्त्रीय उपाय होतो, किडी मारतात का, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फायदा होतो का, खताचा कसा उपयोग होऊ शकतो, अनेक फायदे याच्यामध्ये आहेत। पण कमीत कमी वेळामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हा कीटकनाशकाचा कारखानाच आहे असं म्हटलं चालेल। मानवाच्या उपयोगासाठी घरगुती दवाखानासुद्धा या कडुनिंबाला आपल्याला संबोधता येईल। नव्हे ते शास्त्रज्ञांनी आपल्या बऱ्याच बाबीने सिद्धसुद्धा करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किडीच्या प्रादुर्भावामुळं गळीत आणि कडधान्यात दरवर्ष साधारणतः 15-20% उत्पादन घटतं। त्याच्यासाठी कीड आणि रोग हे जबाबदार आहे। यापैकी जवळपास 10%पर्यंतची घट फक्त घाटेळीमुळे होते आणि ही घट कमी करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबरीनंच आपल्याला कडुनिंबाचा फायदा होऊ शकतो। फक्त आपण त्याचा वापर योग्य पद्धतीनं करायला पाहिजे आणि आपलं पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे। कडुनिंब हा मूळचा भारतीय आहे। भारतातील निरनिराळ्या वनस्पतीमध्ये कडुनिंबाच्या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्राचीन काळापासून लोक निंबाच्या सालीचा मुख्यत्वे दंतमंजन म्हणून उपयोग करतात। कडुनिंबाच्या वाळलेल्या पानाचा उपयोग अन्नधान्य, कपडे आणि पुस्तकाच्या किडीपासून, पुस्तकाचं जे आहेत किडी होतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो। चर्मरोगावर हा चांगला आहे। जंतुनाशक म्हणून सुद्धा कडुनिंब चांगला आहे। कडुनिंबाच्या निंबुळीपासून तेल काढल्यास ते 60-70% पेंट आणि 30-40% तेल मिळतं। कडुनिंब हे जे आहे पेंट हे उत्तम सेंद्रिय खत आहे। त्याच्यामध्ये 3% नत्र असतं, 26% स्फुरद आणि 20% पालाश असतो। 100 किलो युरियासोबत 20 किलो जर कडुनिंबाची पेंट आपण मिक्स केली आणि बऱ्याच पिकात विशेषतः ऊसासारख्या पिकात जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं। आपल्याला उत्पादन वाढ झाल्याचं दिसतं। शेतात व शेताच्या बांधावर कडुनिंबाची झाडं ठेवली तर नैसर्गिक पान घुळून पानं जमिनीत मिसळतात आणि त्याच्यात जमिनीतील जे सूत्रकृमी आहेत, वाळवी आहे, याच्यापासून पिकाचं संरक्षण मिळतं। फळबागामध्ये रासायनिक खताबरोबर पेंडीचा अंतर्भाव केला तर फळझाडं निरोगी राहतात, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश राज्यामध्ये ऊस या पिकाकरता निंबोळीच्या पेंडीचा नियमितपणे वापर मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला। झाडांना नत्रयुक्त खते देताना निंबोळी पेंडीसोबत जर एकत्र करून दिले तर झाडांना नत्राची उपलब्धता हळूहळू मिळते, ज्याला स्लो रिलीज असं इंग्रजीमध्ये म्हणतात। तर ह्या सगळ्या बाबी आहेत। आपल्या जे कडून बियाणं आपण साठवतो त्याच्यासाठी 8-10 मिली निंबोळी तेल जर लावून ठेवलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये साठवलेल्या धान्याचं जे आहे, विशेषतः बियासाठीचे जे धान्य आहे त्याच्याकरता, खाण्याकरता त्याचा वापर करायचा की नाही तो वेगळा विषय, परंतु बियाण्याकरता जे बियाणं आपण ठेवणार आहोत त्याच्यासाठी बऱ्याच कीड रोगांचा, त्याच्यापासून आपण विशेषतः किडींचा प्रतिबंध करू शकतो। कडुनिंबाच्या कीटकनाशकीय गुणधर्म जे आहेत त्याच्यामध्ये निंबोळी अर्कात, निंबोळी तेलात आणि निंबोळी पेंडेत आणि निंबोळी भुकटीमध्ये सुद्धा कीटकनाशक व कीडरोधक गुणधर्म आहेत।
कडुनिंबाची पानं फळं आणि खूड अशा सर्व भागामध्ये ॲझाडिरिक्टिन हे कीटकनाशकीय गुणधर्म असलेलं द्रव्य जे आहे ते साधारणतः 0.4% असते. या कीटकनाशक गुणधर्मामुळे कडुनिंबाची फळमाशी आहे, पांढरी माशी आहे, कोबीवरळ्या आहेत किंवा शेंगा पोखरणाऱ्या किंवा हिरवी बोंडळी ज्याला जुनं म्हणत होतो आपण, किंवा तुरीवर दिसते असते तुरीवरली शेंगा पोखरणाऱ्याळी, हिरवी घाटी आई ज्याला आपण हरभरा येते ती, तर या सगळ्यांचं जे आहे असं निदर्शन असेल शुद्ध ॲझाडिरिक्टिनचा जर वापर केला आपण तर 10 पिढ्यानंतर 9 पटीनं त्याच्यामध्ये प्रतिक्षार क्षमता निर्माण होऊ शकते. पण घरी जर आपण तयार केलं 5% मुळे तर त्याच्यात ॲझाडिरिक्टिनचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. तर आपण अनेक कंपन्यांनी सुद्धा हे ठीक आहे ॲझाडिरिक्टिनचा वापर जर आपण केला तर 10 पिढ्यानंतर 9 पटीनं सुद्धा प्रतिकार क्षमता निर्माण झाल्याचं दिसतं. परंतु घरी जर 5% निमुळी अर्क केला तर त्याच्याविरुद्ध किडीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, कमी त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होतं. म्हणून आपण घरी तयार करा असं शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा सांगतो. विद्यापीठाच्या आपल्या शिफारशी आहेत की 5% निमुळी अर्क आपण वापरला पाहिजे बहुतांश पिकामध्ये बहुतांश किडीकरता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तो फायदेशीर आहे. याच्याशिवाय बाजारात अनेक कंपन्या आणलेल्या आहे, पेस्ट कंट्रोल इंडिया आहे किंवा आणखी कोणत्या ITC आहे किंवा कँगस्टर नावाची कंपनी आहे, वेस्ट कोस्ट नावाची आहे, कंपन्यांनी सुद्धा तो बाजारात आणलेला आहे. आपण बाजारातल्यापेक्षा घरी तयार करा हा पहिला संदेश, नसेल तर बाजारातून आणा आणि आपण वापरा. 5% निंबुळी अर्क तयार करत असताना आपण एक अनेक वेळा सांगतो की बघ कसा पद्धतीनं कीड व्यवस्थापना तो वापरायचा. तर निंबुळ्या ज्या आहे 5 किलो त्या चांगल्या वाळलेल्या निंबुळ्या अगोदरच्या रात्री आपण चांगल्या फुटवून त्याचा चुरा करा. 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी फडक्यातून हे गाळून घ्या द्रावण. 1 लिटर पाणी वेगळ्या जागी घ्या, त्याच्यामध्ये स्टिकर म्हणून कॉस्टिक सोडा 200 ग्रॅम वेगळ्या टाका आणि दोन्ही द्रावण एकत्र करून जे 10 लिटर द्रावण तयार होईल ते आपण 90 लिटर पाण्यामध्ये टाका आणि ते जे 100 लिटर द्रावण आहे ते 5% निंबुळी अर्क म्हणून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो फवारणीमध्ये. अशा पद्धतीने साधी पद्धत आहे याची. ज्या पिकावर निंबुळी अर्काची फवारणी होते तो भाग किडींना आवडत नाही, त्यामुळे त्या भुकेने व्याकुळ होतात, त्याच्यामध्ये जे आहे किड्यांना अंडी घालण्यापासून अटकाव होतो, निंबुळी अर्काच्या वासानं सुद्धा काही किडी दूर पळतात, त्याला रेपलन म्हणतो आपण, किंवा वरचं सांगितलं खाणं बंद करतात त्याला अँटीफिडन म्हणतो आपण. इव्हन त्याच्यामध्ये आपण असं म्हणत असतो की बऱ्याच माद्या तिथं अंड्या देण्यासाठी सुद्धा टाळतात, म्हणजे अँटीओविपॉझिशन गुणधर्म जो आहे किंवा एग लेईंग जे आहे आपण ज्याला अंडे देण्याचं म्हणतो ते तिथं माद्या टाळतात आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळतं. पण आपल्याला बऱ्याच वेळा आपली मानसिकता अशी असते की आपल्याला किडी ह्या तडपलेल्या पाहिजे असतात, विशेषतः पतंगवर्गीय किडी ज्याला अळ्या म्हणतो आपण, अळी अवस्थेमध्ये तडपलेल्या जर दिसल्या तर आपल्याला चांगलं वाटतं. तसं नाही, आपण त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या व्यवस्थापन जर मिळवलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत पुन्हा आपल्या कानावर टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की साधा 5% निंबुळी अर्क तयार करून वापरा, निंबुळी पेंड वापरा आणि त्याचबरोबर एकीकृत कीड व्यवस्थापनाचे घटक म्हणून इतरही बाबी वापरा, तर आपल्याला त्याच्या प्रकारे चांगला फायदा मिळेल आणि फायदा होईल आणि आपला मोठ्या प्रमाणात रसायनावरचा खर्च टळेल. नमस्कार. कृषी संदेश.

0: वेदांत आणि जीवन।
1: वेदांताचं तत्वज्ञान व्यवहारात कितपत कमी पडू शकेल, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कितपत उपयोग होऊ शकेल यासंबंधी मी काही बोलावं अशी पुष्कळांनी इच्छा दर्शवली आहे। मी मागेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तत्व खूप चांगलं आहे खरं, पण प्रश्न आहे की ते प्रत्यक्ष आचरणात कसं आणायचं, जीवनात कसं उतरवायचं। कारण आचरणात आणणं अगदीच असंभव असेल तर कोणत्याही तत्वाला एक बौद्धिक कसरत या पलीकडे आणखी काहीच मूल्य नाही। वेदांत हा धर्म आहे आणि त्या दृष्टीने तो सर्वतोपरी आचरणात आणण्याजोगा असायला हवा। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो आचरता येणं आपल्याला शक्य झालं पाहिजे। इतकंच नाही तर आध्यात्मिक जीवन आणि जागतिक जीवन असा जो एक काल्पनिक भेद मानण्यात येत असतो तोही नाहीसा व्हायला हवा। कारण वेदांत आपल्याला एकत्व शिकवतो, सत्य इथून तिथवर एकच आहे अशी वेदांताची शिकवण आहे। धार्मिक आदर्शांनी आपलं पूरं जीवन व्यापून टाकायला हवं, आमच्या सर्व विचारात शिरून ते आमच्या वागणुकीत अधिकाधिक उतरायला हवं। वेदांत जीवनात कसा उतरवायचा याविषयी मी यथावकाश ओहापोह करीनच, पण ही व्याख्यानं पुढील व्याख्यानांची भूमिका म्हणून द्यायची योजना असल्याकारणे आधी वेदांताच्या अंमळ तात्विक बाजूची चर्चा करणं अनाठाई होणार नाही। निबिड अरण्यामध्ये आणि गिरिकंदरात जन्मलेली ही गहन तत्व गजबजत्या नगर नगरींच्या कोलाहलमय जीवनात कशी मूर्त स्वरूपात आणली गेली हे आपण समजून घ्यायला हवं। ह्या वैदांतिक तत्वांचं एक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येईल की त्यातील कितीतरी सिद्धांत अरण्यवासात जन्मलेले नसून ज्यांची जीवनं सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणं स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी जगाला दिलेलं त्यांचं दान आहे। श्वेतकेतू हा अरुणी ऋषींचा पुत्र। हे अरुणी ऋषी बहुधा वानप्रस्थाश्रमी असावेत। श्वेतकेतू वनातच वाढला। एकदा तो पांचालांच्या देशात जाऊन प्रवाहण जैवली नामक तेथील राजाच्या दरबारात उपस्थित झाला। राजानं श्वेतकेतूला विचारलं, श्वेतकेतू मरणकाली जीव हा लोक कसा सोडतात हे तुला अवगत आहे का? श्वेतकेतूने उत्तर दिलं, नाही महाराज। मग ते फिरून या लोकी कसे येतात हे तुला ठाऊक आहे का? नाही महाराज। तुला देवयान आणि पितृयान मार्ग ठाऊक आहेत? नाही महाराज। राजा प्रवाहणानं ऋषिकुमार श्वेतकेतूला असेच आणखीही काही प्रश्न विचारले। श्वेतकेतू त्यांची उत्तरं देऊ शकला नाही। त्यावर तू तर काहीच जाणत नाहीस असं प्रवाहणाने त्याला म्हटलं। बालक श्वेतकेतू आपल्या पित्याकडे परत आला आणि त्याला त्याने सगळा वृत्तांत सांगितला। ते सर्व

की ही रहस्य आजवर केवळ राजांनाच ज्ञात होती. ब्राह्मणांना ती केव्हाच अवगत नव्हती. तरी पण त्या पितापुत्रांच्या इच्छेला मान देऊन राजानं त्यांना तद्विषयक ज्ञान दिलं. ह्या एकाच नव्हे तर इतरही कित्येक उपनिषदातील कथांवरून आढळून येईल की हे वेदांत दर्शन केवळ अरण्यातील ध्यानाचं फळ नव्हे तर त्यातील पुष्कळशा उत्कृष्ट भागाचं श्रेय जीवनाच्या दैनंदिन घडामोडीमध्ये व्यग्र असलेल्या व्यक्तींकडे जातं. लक्षावधी प्रजाजनांवर राज्य करणाऱ्या सर्व सत्ताधारी सम्राटांपेक्षा अधिक कार्यमग्न व्यक्ती कोणती असू शकेल? आणि तरीसुद्धा अशा राज्यकर्त्यांपैकी कित्येक जण सखोल चिंतनशील होते. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हे वेदांत दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या आश्रयानं जीवन जगणं आणि घडवणं शक्य आहे, अगदी शक्य आहे. तुमच्यापैकी पुष्कळांनी भगवद्गीता वाचली असेल. उपनिषदानंतरच्या काळातला तो एक महान ग्रंथ होता. या गीतेला वेदांत तत्वज्ञानावरील सर्वोत्कृष्ट भाष्य म्हणता येईल. विस्मयाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष रणक्षेत्रावर ती उपदेशली गेली आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ऐन रणकंदनाला तोंड लागायच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं आहे. गीतेच्या पानापानातून कोणतं एकच तत्व, कोणता एकच संदेश अगदी ठसठशीतपणे मनावर बिंबत असेल तर तो म्हणजे प्रबल कर्मशीलतेचा. पण या गीतोक्त कर्मशीलतेचं एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्या प्रबल कर्मशीलतेच्या अंतर्यामी एक विराट अनंत शांती विराजमान आहे. प्रचंड कर्मशीलता आणि तिच्याच अंतरंगी विशाल शांत भाव हेच कर्माचं रहस्य आहे. ह्या असल्या अवस्थेचा लाभ करून घेणं हेच वेदांताचं लक्ष्य होय.

तथागता, तू दांभिकतेवर प्रहार केलास आणि ज्यामध्ये तुला नाही आढळली सत्यता, त्या धर्मपरंपरांना तू नाकारलीस, तू नाकारलेस वेद प्रामाण्य, त्यावरील विश्वास, कारण त्यामधून होत नाही मानवी संस्कारांचे मूल्य संवर्धन. तू विरोध केलास आत्म्याच्या मुक्तीला, कारण ही संकल्पना अतिशय वेंधळी आहे, तकलादू आहे, म्हणून त्याज्य ठरवलेस माणसाला किंवा आत्म्याला मोक्ष मिळतो या परंपरागत कल्पनेपासून. धर्माच्या नावाखाली चाललेला विक्षिप्त प्रचार तुला जाणवला, त्यामुळे मोक्ष, मुक्ती, आत्मा, मोक्षप्राप्तीची साधने, धार्मिक विधी, यज्ञ, समारंभ असे सर्व तू अवैज्ञानिक ठरविले. मानव समूहांमध्ये भ्रम निर्माण करणारे दिसले ते तुला. धर्माची मक्तेदारी घेणारे, स्वार्थ साधू पाहणारे आणि मानव समूहाला गोंधळवणारे यांचा स्वार्थी संधी साधू कुटील डाव तुझ्या लक्षात आला आणि तू चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा धिक्कार केलास. माणसा माणसात भेद करणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था तू नाकारलीस. तसेच ईश्वर आणि माणसांचा मध्यस्थी दलालही तू नाकारलास. त्यांचे स्वयंघोषित पांडित्य तू नाकारलेस. तसेच अविद्याचित त्यांची विद्वत्ता तू नाकारलीस. ज्या काल्पनिकतेवरती दैववादाचा डोलारा उभा होता तो ईश्वर, परमेश्वर आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचा चरितार्थ चालवणारे पोटार्थी तू नाकारलेस. तू नाकारलेस विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावरील विश्वास, तसाच आत्म्यावरील विश्वास, कारण या संकल्पना अवैज्ञानिक, तकलादू, पोटार्थी अशा तुला जाणवल्या. त्यामुळे तू संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावरील विश्वासही त्याज्य ठरवलास. मानव कल्याणासाठी तसेच संस्कार संवर्धनासाठी तुला काल्पनिक, स्वार्थी व पोटार्थी बाबी घातक वाटल्या. मानवी जीवनात त्यांना काही महत्वच नाही हे लक्षात आले तुझ्या. त्यामुळे तू म्हणालास, मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार, याविषयीच्या कल्पना करणे म्हणजे एक प्रकारचा भ्रमिष्टपणाच. कोणते साधले जाते ज्ञान, कोणता बळावतो विवेक, त्यामुळे तू धिक्कार केलास काल्पनिक चर्वणांचा, अविद्येच्या प्रवासाचा. आत्म्याचे थोतांड लावलेच धुडकावून तू, कारण त्याची कोणतीही सिद्धता होऊच शकत नाही म्हणून. तरी देखील अतिसूक्ष्म चिंतनातून तू शरीर संवेदना, चेतना आणि विज्ञान म्हणजेच कॉन्शियसनेस यापैकी कशालाही आत्मा संबोधणे ही कल्पनाच नाकारलीस तू. तू नाकारलीस शून्यवादी मते काही धर्मगुरूंची आणि धिक्कार केलास त्यांच्या पाखंडी मतांचा. या विश्वाच्या प्रारंभ काळची माहिती सांगणाऱ्यांचे ज्ञान अमान्य केलेस. तसेच निर्माण केले माणसाला देवाने हे नाकारलेस आणि म्हणालास, ब्रह्म नावाच्या कोणा एकाच्या शरीरातून माणसाचा जन्म होतो हे सर्वथा आहेच.

अफाट शक्तीचे आम्ही धनी, अथांग अमुची ही करणी, रोखून वादळे छातीवरती नवी पहाट आणू धरणी. नमस्कार, आजच्या युवा शक्तीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. श्रोते हो, युवा हा शब्द केवळ दोन अक्षरांचा नाही, या शब्दाला उलट वाचा. कसा तयार होतो? वायू. नक्कीच, वायू ज्याप्रमाणे प्रचंड वेगाने वाहत असतो, जो थांबत नाही, ज्याला कुणी बांधून ठेवू शकत नाही आणि जो प्रसंगी वादळ बनून जुनी जीर्ण झाडं उन्मळून टाकण्याची ताकद ठेवतो, अगदी तसाच युवा सुद्धा असतो. ज्याच्या मनगटात अंगार, डोळ्यात उद्याची स्वप्न आणि छातीत संकटांशी भिडण्याची हिंमत असते, त्याला युवा म्हणतात. वय 18 ते 35 म्हणजे केवळ शरीराची वाढ नाही, तर विचार, कृती आणि ध्येयवादाने भारलेली ही एक अवस्था असते. आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. संपूर्ण जगाचे डोळे भारताकडे लागलेले आहेत, कारण आपल्याकडे जगातील सर्वात मोठी युवा शक्ती आहे. पण प्रश्न असा आहे, ही ताकद केवळ संख्येपुरती उरणार आहे की काय, की ती जगाचं नेतृत्व करणार आहे? याच विषयावर आपण चर्चा करूया आजच्या युवा शक्तीमध्ये. इतिहास साक्षी आहे, जगातील कोणताही मोठा बदल, कोणतीही मोठी क्रांती वयस्कर मुत्सद्द्यांच्या चर्चेतून झाली असली तरी ती मैदानात उतरून तडीस नेण्याचं काम नेहमी तरुणांच्या रक्ताने केलंय. महाराष्ट्राच्या या पवित्र मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहा. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी जेव्हा मुलं खेळण्या बागडण्यात रमतात, तेव्हा या छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. कुणाच्या जरावर? मुठभर मावळ्यांच्या. जे सगळे तरुण होते, तानाजी, बाजीप्रभू, शिवाकाशीद, हे सगळे तरुण रक्ताचे अंगार होते. विचार करा, जर त्या वयात महाराज शिवरायांनी सुरक्षिततेचा मार्ग निवडला असता, तर आज आपला इतिहास काय असता? स्वामी विवेकानंद यांनी जगाला हलवून सोडलं जेव्हा ते 1893 शिकागो परिषदेत उभे राहिले, तेव्हा त्यांचं वय अवघं 30 वर्ष होते. स्वामीजींनी तरुणांना एकच मंत्र दिला, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. स्वामीजी नेहमी म्हणायचे, मला 100 ध्येयवादी, लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असलेले तरुण द्या, मी भारताचा कायापालट करून दाखवेन. स्वातंत्र्य लढ्याकडे नजर टाकताना जर पाहिलं तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत मुखाने फासावर जाताना भगतसिंगांचे वय काय होते? अवघे 23 वर्ष. विनायक दामोदर सावरकरांनी लंडनमध्ये अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांची झोप उडवली तेव्हा ते तरुण होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 35-36 व्या वर्षी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून हजारो वर्षांची सामाजिक विषमता मोडून काढली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या 17 व्या वर्षी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या महापुरुषांनी तारुण्याचा अर्थ मौज मजा असा न लावता त्यांनी तारुण्याचा अर्थ ध्येय आणि समर्पण असा लावला. मित्रांनो, इतिहास तर गौरवशाली आहेच, पण आजचा वर्तमान काय सांगतोय? आज भारत जागतिक पट्टावर 5वी मोठी अर्थव्यवस्था बनलाय, उद्या 3री बनेल. ही प्रगती कोणाच्या खांद्यावर सुरू आहे? ती आजच्या युवा अभियंते, संशोधक, शेतकरी आणि उद्योजकांच्या खांद्यावरच हो ना. स्टार्टअप्स आणि डिजिटल क्रांती. एकेकाळी तरुण नोकरीच्या शोधात फिरायचे, आज 22 ते 25 वर्षांचे तरुण कोट्यवधींच्या कंपन्या, युनिकॉर्न्स उभारत आहेत आणि शेकडो हातांना रोजगार देत आहेत. अंतराळ संशोधनाच्या बाबतीत बघायचं झालं तर जेव्हा चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं तेव्हा इस्रोच्या नियंत्रण कक्षात जल्लोष करणारे बहुतांश शास्त्रज्ञ हे 30 ते 35 वयोगटातले तरुण चेहरे होते, ज्यामध्ये अनेक तरुण महिला शास्त्रज्ञ आघाडीवर होत्या. क्रीडा क्षेत्र, ऑलिम्पिक असो, पॅरालिम्पिक असो किंवा क्रिकेट, नीरज चोप्रासारखा तरुण शेतकरी कुटुंबातून येतो आणि भालाफेकमध्ये भारताला जागतिक सुवर्णपदक मिळवून देतो.
जेव्हा जेव्हा तरुणाईला संधी मिळाली तेव्हा तेव्हा तिने सिद्ध केलं की आम्ही कोणापेक्षा कमी नाही. पण मित्रांनो, आता नाण्याची दुसरी बाजू पाहण्याची वेळ आली आहे. व्यासपीठावरून केवळ गोड बोलणं आणि टाळ्या मिळवणं हा माझा उद्देश नाही. आज आपल्याला छातीवर हात ठेवून एका अत्यंत कटू सत्याला सामोरं जावं लागणार आहे. आज आपली युवा शक्ती खरोखरच योग्य दिशेने जाते का? आजचा तरुण दिवसातले 5 ते 6 तास मोबाईल स्क्रीनवर, इंस्टाग्रामच्या रील्सवर आणि नको त्या व्हिडिओजवर वाया घालवते. अंगठ्याने स्क्रीन स्क्रोल करण्यात आयुष्य संपत चाललंय. विचार करा, जो मेंदू जगाचा शोध घेऊ शकला असता तो मेंदू आज 15 सेकंदाच्या फालतू रील्समध्ये अडकून पडलाय. म्हणजेच आजच्या तरुणाईला कुठेतरी डिजिटल व्यसन जडलंय असं आपण म्हणू शकतो. आज शाळा, महाविद्यालय आणि गल्ली बोळात गुटखा, दारू, अंमली पदार्थ यांचा विळखा घट्ट होत चाललाय. ज्या वयात जिममध्ये जाऊन छाती रुंद करायची त्या वयात तरुण नशेच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत आहेत. ही संपत्ती देशाची आहे, ती अशी वाया जाता कामा नये, हो ना? व्यसनाधीनताकडे जो तरुण वळतोय त्यांना नक्कीच आपण वेळेवर सावध करणं हे आपलीच जबाबदारी आहे. आज तरुणाई महापुरुषांचे विचार वाचत नाही, केवळ त्यांच्या नावावर गाड्यांवर स्टिकर्स लावणं, डीजेवर नाचणं, सोशल मीडियावर वाद घालणं यालाच स्वाभिमान समजू लागली असं वाटतं कधी कधी. शिवरायांचे विचार चरित्रात उतरवणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं हे कुठेतरी आपण विसरत चाललोय का? आणि बऱ्याचदा असंही बघायला मिळतं की अपयशाने खचून जाणं, आत्महत्या करणं, संयमाचा अभाव ही आजच्या तरुणाईची मोठी कमजोरी बनली आहे. कारण आजची जी पिढी आहे, आजची जी तरुणाई आहे, तिला इन्स्टंट यशाची सवय लागली आहे. कष्टाची तयारी मात्र कमी पडते कुठेतरी. तर हा सगळा विचार केला तर नक्कीच आपल्या मनात कुठेतरी शंका जाते आणि नक्कीच आपल्याला ती विचार करायला भाग पाडते. पण मग यातून मार्ग काय? आजच्या तरुणाने स्वतःला कसं घडवलं पाहिजे? तर त्यासाठी काही टिप्स आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. ज्ञानासोबत कौशल्य, येस, स्किल विथ नॉलेज. केवळ पदवी घेऊन कागदी वाघ बनण्यापेक्षा आज जगाला पदवीपेक्षा तुमच्या हातात काय कौशल्य आहे, काय स्किल आहे यात रस आहे. तंत्रज्ञान शिका, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI याच्यात एक्सपर्टीज घ्या, संवाद कौशल्य आत्मसात करा. नक्कीच या सूत्रांनी तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठायला सहज साध्य करू शकाल. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, गीतेचे श्लोक वाचाच, पण त्यासोबत फुटबॉल खेळा, शरीर मजबूत करा, रोज 1 तास आपल्या शरीराला नक्की द्या, व्यायाम करा, घाम गाळा आणि त्यासोबतच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. कारण निरोगी शरीरातच कणखर मन वास करत असतं. केवळ स्वतःच्या पगाराचा आणि घराचा विचार न करता आपल्या गावासाठी, शहरासाठी, पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. झाडं लावणे, पाण्याचं संवर्धन करणं, गरजू मुलांना शिकवणं यासारख्या सामाजिक कामात हातभार लावला तर नक्कीच विकास हा ठरलेलाच असेल. आणि यासोबतच पुस्तकांशी मैत्री करा. जी पिढी वाचत नाही ती पिढी विचार करू शकत नाही, आणि जी पिढी विचार करत नाही तिला कोणीही सहज गुलाम बनवू शकतं. म्हणून अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीनं विचार करायला शिकलात तर नक्कीच तुमचे निर्णयसुद्धा अचूक ठरू शकतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांनी व्हिजन 2020 लिहिलं होतं, भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे त्याचं तरुण मन. स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. अगदी खरं मित्रांनो, स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. झोपेत पडणारी स्वप्न ही मनाची क्षणिक विश्रांती, कल्पना किंवा केवळ एक आभास असतात. ती सकाळी डोळे उघडताच हवेत विरून जातात. पण जागेपणी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न माणसाचा श्वास, ध्यास आणि जगण्याचं कारण बनतात.
जेव्हा एखाद्या ध्येयाचा माणसांच्या अंतर्मनात असा ठसा उमटतो ना, तेव्हा आरामाची जागा एका सर्जनशील अवस्थेने घेतलेली असते. ती अस्वस्थता माणसाला झोपूच देत नाही. त्यात बंद पापंगापेक्षा भविष्यात घडवायचे वास्तव कितीतरी पटीने मोठे आणि लख्ख असते. रात्र सगळ्यांसाठी सारखीच शांत असते. फरक एवढाच असतो की बहुसंख्य लोक ती स्वप्न पाहण्यात घालवतात, तर इतिहास घडवणारे मोजके लोक ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागी राहतात.

झोपेत जे हरवून जातं ते केवळ एक स्वप्न असतं, पण रात्रीच्या शांततेत सुद्धा जे जळतं तेच माणसाचं खरं अस्तित्व असतं. खऱ्या स्वप्नांचं वैशिष्ट्य हेच असतं की ती तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये रमूच देत नाहीत. ती सतत जाणीव करून देतात की तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे आणि गाठायचं शिखर खूप उंच आहे. त्यामुळे झोप उडवणारी अशी स्वप्न असणं हे शाप नसून काहीतरी असामान्य घडवण्यासाठी मिळालेली एक मोठी ऊर्जा असते. तेव्हा मित्रांनो, इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. घड्याळाचे काटे कोणासाठी थांबत नसतात आणि हे तारुण्याचं वय पुन्हा कधी येतच नसतं. या वयात तुम्ही स्वतःला घडवलं तर देश आपोआपच घडेल, हो ना? देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, देश म्हणजे तुम्ही, आम्ही आणि आपली विचारसरणी. सीमेवर जाऊन गोळ्या झेलणं हीच फक्त देशसेवा नाही, तर आपल्या जागेवर आपल्या कामावर प्रामाणिक राहून काम करणं, भ्रष्टाचाराला नकार देणं आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणं. उठा, आळस झटका, नकारात्मकतेला लाथ मारा आणि जातीपातीच्या भिंती तोडून एकसंध व्हा आणि या देशाला पुन्हा जगद्गुरूच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सज्ज व्हा. अंगारात पाय रोवून फुलांसारखे फुलायचं असतं, अंगारात पाय रोवून फुलांसारखं फुलायचं असतं, वादळांशी पैज लावून आभाळ कवेत घ्यायचं असतं. वय सरलं तरी मन कधी म्हातारं होऊ द्यायचं नसतं, या अवखळ जगण्यालाच तर तरुणाई म्हणायचं असतं. पापण्यांवर स्वप्नांचे भार, बाहूंमध्ये अफाट जोर, वाटेतल्या अंधारालाही दाखवू आशेची पहाट थोर. तरुणाई म्हणजे केवळ वयाचा एक आकडा किंवा आधार कार्डवरची जन्मतारीख नाही. तरुणाई म्हणजे सळसळते विचार, नवनवीन प्रयोगांची भूक आणि व्यवस्थेला सकारात्मक प्रश्न विचारण्याचं धाडस. एका बाजूला डोळ्यात तरंगणारी आभाळा एवढी स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवर घाम गाळण्याची तयारी, या दोन्हींचा संगम म्हणजे तारुण्य. वादळांनाही वाट बदलायला लावणारा वेग म्हणजे तरुणाई. जिथं सुरक्षिततेपेक्षा संकटांशी भिडण्याचा आनंद मोठा असतो त्या वळणाचं नाव म्हणजेच तारुण्य. तारुण्य ही निसर्गानं दिलेली ताकद आहे, पण त्याला दिशा देणं हा स्वतःचा निर्णय असतो. उघड्या डोळ्यांनी आभाळ कवेत घेण्याची जिद्द आणि वास्तवाशी भिडण्याची हिंमत म्हणजे खरी युवा शक्ती. तरुणाई ही मानवी आयुष्यातली सर्वात सुंदर आणि तितकीच नाजूक अवस्था असते. या वयात भावनांचा कल्लोळ असतो, पण त्याचबरोबर सृजनाची अफाट ताकदही असते. आजच्या डिजिटल युगात तरुणाईसमोर आभासी जगाची अनेक प्रलोभने असतात. रील्सच्या झगमगाटात, तात्पुरत्या लाईक्सच्या शोधात आयुष्य वाहून जाण्याचा धोका मात्र मोठा असतो. परंतु खरी तरुणाई तीच जी स्वतःचा रस्ता स्वतः बनवते. जेव्हा तरुण पिढी आपल्या ऊर्जेचा वापर, आपल्या शक्तीचा वापर केवळ मौजमजेसाठी न करता ज्ञान, कौशल्य आणि समाजहितासाठी करते, तेव्हा ती केवळ स्वतःचं भविष्य घडवत नसते तर संपूर्ण राष्ट्राचा इतिहास बदलते. स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेलं छोटंसं पाऊल उद्याची मोठी क्रांती घडवू शकतं. म्हणूनच तरुणाई म्हणजेच युवा शक्तीची ताकद ओळखणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. तेव्हा इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. ना थांबणे ठाऊक आम्हाला, ना झुकणे ठाऊक आम्हाला, आम्ही घडवू नवा इतिहास हा विश्वास देतो जगाला. पेटवू मन, उजळू दिशा, घेऊन विजयाची ही युक्ती भारत मातेच्या चरणी समर्पित, हीच आमची खरी युवा शक्ती, हीच आमची खरी युवा शक्ती. श्रोते हो, आजच्या युवा शक्तीमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: मैत्रिणींनो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 23वा भाग ऐकत असताना आपण ऐकलत की NCCमुळे लेखिकेला अनेक फायदे झालेत. सर्वात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे त्यांच्या अंगी धीडपणा आला, शिस्त आली, अनेक ओळखी झाल्यात. त्यातून खूप साऱ्या मैत्रिणी मिळाल्यात. NCCमुळे त्यांना नवनवीन ठिकाण पाहायला मिळालीत, नवे अनुभव आलेत, काही कडू काही गोड, पण एकूणच ते जीवनच वेगळं आणि हलकं फुलकं वाटू लागलं होतं. लेखिका आर्ट्सला गेल्यानं हवे ते मनासारखे विषयही मिळाले होते. पहिल्या वर्षी समर कॅम्पसाठी म्हणून गुजरातमध्ये अहमदाबादला जाण्याचा योग आला. लेखिका लिहितात, अहमदाबाद सुंदर आणि स्वच्छ शहर. लष्कराच्या त्या भव्य परिसरात 10 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. सकाळी अस्सल तुपातला शिरा, ग्लासभर दूध, दुपारी छान जेवण, सायंकाळी ताक आणि लस्सी, आणि पुन्हा रात्री ताजं चांगलं जेवण. जेवणाचे बिलकुलच हाल नाहीत, त्यामुळे तिथे आलेल्या 4-5 हजार मुली खूपच खुश होत्या. रात्री उशिरापर्यंत आपापल्या प्रदेशातले सांस्कृतिक कार्यक्रमही चालायचे. मैत्रिणींनो, आरडी परेडसाठी म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून 4-6 मुलींची निवड करायची होती. 1.5 महिना आधी आणि 1.5 महिना नंतर, असे एकूण 3 महिने तू अभ्यासापासून दूर राहशील म्हणून तुझं तूच ठरव, असे अण्णासाहेब लेखिकेला म्हणाले. पण पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी लेखिका यशस्वी होऊ शकल्या नाहीत. शेवटच्या वर्षी मात्र गेलेल्या संधीचं दुःख करत बसण्यापेक्षा आपण 12 दिवसांच्या शिबिरासाठी म्हणून दार्जिलिंगला जायचं असं ठरलं. हा कॅम्प होता दार्जिलिंगच्या कॅलिंगपॉंग या ठिकाणी. मैत्रिणीनं, दार्जिलिंग चोहो बाजूंनी डोंगर वेढलेले, 20-25 एकरांच्या परिसरात छोटे छोटे तंबू, प्रत्येक प्रांताचे 3-4 तंबू. थंडीच्या दिवसात हातपाय गारठलेले असायचे, त्यात पुन्हा पाण्यात तेही बर्फाच्या टेंटच्या चोहोबाजूच्या खणलेल्या खाचा पाण्याने तुडुंब भरलेल्या असायच्या. पहाटे उठून सर्वांनी भराभर तंबूभोवतीचे पाणी उपसायचे, कारण ड्युटी इज ड्युटी, आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात तर आंघोळीला सुटीच असायची. दार्जिलिंग हिमालयातील एक थंड हवेचे ठिकाण, उंचावर हिरवेगार डोंगर, अगदी जवळ वाटायचे. धुक्यांचे ढग, दाट दाट धुकं, त्या धुक्यातून वाट काढत डोंगर उतरणीला लागायचं. पाय पळतच राहायचे, पण डोळे मात्र सृष्टीचं हे सौंदर्य अधाशासारखं पीतच राहायचं. किती सुंदर तो सूर्योदय. डोंगर उतरणीला लाल भगवी कौलारू घरं, जिकडे पहावे तिकडे हिरवेगार चहाचे मळे, अगदी शिस्तबद्ध सैनिकांसारखे, वाफ्या वाफ्यांनी नीट ठराविक उंचीतच वाढणारे. मैत्रिणींनो, लेखिका लिहितात, खरंच काही दिवस इतके चांगले असतात की त्याचे विस्मरणच आपल्याला कधी होत नाही. त्यापैकीच हे दार्जिलिंगचे सुंदर दिवस, फुलवाकरासारखे, कधी आणि कसे उडून गेले ते कळलेच नाही. मैत्रिणींनो, पण आता स्मरणात राहिल्या त्या मुलायम सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरी आठवणी दार्जिलिंगच्या.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलीत सनाथांचाच भरणा जास्त होता. अनाथांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच. शाळेला सुट्टी लागली की आपण कुणाकडे जायचं असा प्रश्न मनाला भेडसावायचा. घराची वाताहत झाल्यानंतर आधार पळून जातात, वासे गळून पडतात आणि घर खायला उठत. आता वसतिगृहालाच घर समजून दिवस काढायचे असं ठरलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सणासाठी वसतिगृहातल्या सनाथ मुली आनंदाने आपापल्या खरट्यात उडून जायच्या. वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी कावीळ झाला, तोही नेमका परीक्षेच्या दिवसात. कसे बसे पेपर दिले, शेवटचे 2 मात्र देता आले नाहीत. मी अण्णांकडे न जाता वसतिगृहावर राहून ऑक्टोबरच्या परीक्षेला बसले आणि 2 विषय काढून टाकले. परीक्षा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या डोक्यात प्रश्नांच्या मुंग्या गोंधळ खाण्यास लागल्या. अजूनही तो दिवस आठवतो. वेळ सायंकाळची. सूर्य हळूहळू आपल्या निवासाकडे वळला होता. त्या भल्या मोठ्या वसतिगृहाच्या हॉलमध्ये मी एकटीच एका कॉटवर बसून काहीतरी वाचत होते. चारी बाजूला असलेल्या भिंती खायला उठल्यासारख्या भासत होत्या. एका दुसरी पाल कोपऱ्यात लटकलेल्या जाळ्यात खाद्य शोधताना दिसायची. इतक्यात आवाज आला, इंदू बेटी. आणि मी मागे वळून पाहिलं. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मामा क्षीरसागर. सभागृहाच्या दारातूनच इंदू इंदू असं म्हणतच आत आले. मी धावतच जाऊन त्यांना बिलकले. किती वर्षांनी मामा मला भेटत होते आणि तेही असे अचानक. डोळ्यातून आपोआपच आनंदाश्रू बाहेर पडले. मामांनाही गहिवरून आलं होतं. पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, बेटी, इंदू बेटी, हे बघितलंस का मागे कोण आहे ते? बाप रे, एक गोरे पान पोलीस अधिकारी. ते त्यांच्या बरोबर होते. इतका वेळ त्यांच्याकडे माझं लक्षही गेलं नव्हतं. त्यांना पाहून काळजात एकदम घस्स झालं. मामांशी बोलतानाची लिंकच तुटली. पोलीस अधिकारी आणि ते कशासाठी आले इथं? हा प्रश्नच मनात घोळायला लागला. मी बुचकळ्यात पडलेली पाहून मामा जोराने हसले आणि म्हणाले, अरे घाबरू नको इंदू बेटी, हे पोलीस अधिकारी असले तरी तू जशी माझी बेटी तसाच हाही माझा छोकरा. हा औरंगाबादमध्ये मोठा पोलीस अधिकारी आहे, राजाभाऊ आटाळे याचं नाव. अगं, यांच्यामुळेच तर तू कुठे राहतेस याचा शोध मला घेता आला. मी मोकळ्या मनाने श्वास सोडला. दोघांनाही मग बसायला सांगितलं, पाणी दिलं. दाढीवरून हात फिरवत मामा म्हणाले, इंदू बेटी, अगं तुझ्या अधीक्षिका बाई कुठं आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. पहिले तर त्यांची परवानगी न घेताच मी तडक आत आलो. दरवाजा उघडा होता. प्रवेश करताना कोणीही विचारलं नाही, अडवलं नाही. कोण अडवणार म्हणा? हा पोलीस अधिकारी आहे ना, बरोबर. मामा क्षीरसागर जे काही बोलायचंय ते सावकाश पण एकदम बोलून टाकत. त्यांचं सगळं बोलून झाल्यावर आम्ही सगळे नंदाताईंच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांची ओळख करून दिली. मामा नंदाताईंना म्हणाले, मी या छोकरीला दिवाळीसाठी घेऊन जायला आलोय. अण्णासाहेबांना अगोदरच कळवलेलं आहे, त्यांची परवानगी आहे. तेव्हा मी तिला दर्यापूरला घेऊन जात आहे. मग ताईंनी त्यांची काहीही विचारपूस न करता दिवाळी सणासाठी मला त्यांच्याबरोबर पाठवून दिलं. एवढं मात्र खरं की नंदाताई माणसं ओळखण्याच्या बाबतीत फारच हुशार होत्या. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांची मी पाल्य असल्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय मला कुठंही जाता येत नव्हतं. औरंगाबादच्या वास्तव्यात त्यावेळच्या पब्लिक स्कूलचे प्राचार्य व्ही व्ही चिपळूणकर यांचं सहाय्य अडीअडचणीला घ्यावं असं मामांनी सांगितलं होतं. शिवाय पोलीस अधिकारी आटाळे होते. या दोघांवर विश्वास ठेवून मला दर्यापूरला दिवाळीसाठी जाण्याची परवानगी मिळाली. मी आणि मामा दोघेही दर्यापूरला आलो. मी आणि मामा दोघेही दर्यापूरला आलो. शांताताई पितळे मामांची मानलेली मुलगी. मामांनी शांताबाई पितळे यांची मुलगी म्हणून सांभाळ केलेला. ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या शांताताईना मामांनी सगळी काही मदत केली. मलाही दिवाळीच्या सणांसाठी त्यांच्याकडेच नेलं होतं. त्यांच्या घराजवळ जाताच मामा म्हणाले,
3: शांता हे पोरी, ही बघ आपली इंदू. तू म्हणत होतीस ना तिला आपल्याकडे घेऊन या म्हणून, म्हणून मी घेऊन आलो. आपल्या आवीला बहीण आणली. हे बघ रे अविनाश, तुझी छानुकली बहीण.
2: मामाचा आवाज ऐकून अविदादा पळत पळतच बाहेर आला. मी शांता मावशीला वाकून नमस्कार केला. उभं राहणार इतक्यात मावशी पोटाशी धरून म्हणाल्या, बरं झालं बाई, माझी पोर किती दिवसांनी भेटली. किती दिवसांची वाट पाहते ग मी तुझी. अगं मामा नेहमी तुझी आठवण काढतात. आज या दिवाळीला मुहूर्त लागला म्हणायचा. बर, हे बघ हातपाय धुवून घे, मी गरम गरम खायला देते. स्वतःची लेख आल्याचा आनंद व्हावा इतका आनंद, इतका आनंद शांता मावशीला झालेला दिसला. त्या आत गेल्या. आम्ही हातपाय धुवून यायच्या आधीच फराळांनी भरलेल्या ताटल्या आमच्या पुढे ठेवल्या. इतक्या झटपट हे कसं काय घडलं? मी क्षणभर घोटाळ्यातच पडले. हे बघ इंदू, हे घर तुझं आहे, तुझ्या हक्काच्या आईचं, तुझ्या मोठ्या आवीदादाचं आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मामांचं. संकोच करायचा नाही, हवं ते माग, काय पाहिजे ते सांग. या घरात परकेपणा बिलकुल नको. या स्नेहाळू ममताळू पाहुणचारानं मी तर पार गुदमरून गेले होते. एवढं प्रेम देणारी माणसं मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होते. तसं पाहिलं तर शांता मावशींचं दर्शन पहिल्यांदाच झालेलं होतं. रक्ताचं नातं नसतानाही असं घडतंच कसं? हे सगळं अघटित होत. सख्खे मामा मामी आणि त्यांच्या मुलांचा अनुभव घेतल्यानंतर तसं पाहिलं तर मी कोण होते मामा क्षीरसागरांची, शांता मावशींची आणि अविदादाची? दिवाळीचा पहिला दिवस उगवला. शांता मावशींनी भल्या पहाटेच मला उठवलं सगळ्यांच्या अगोदर. इंदू इंदू चल, तोंड धू, दात घास. घरापासून 8-10 पावलांवर स्नानगृह होत. मावशी बरोबर मी तिथं गेले. बंब ढणाढणा पेटलेला होता, त्यातलं पाणी सू सू करत उकळत होत. शांता मावशींनी तांब्याच्या घंगाळात गरम पाणी काढलं. सुगंधी तेल उठण्यानी अंग चोळलं, भरपूर तेलानी केस माखले आणि चोळून चोळून गरम पाण्यानं नाहीला घातलं. अख्ख्या स्नानगृहात गरम पाण्याच्या वाफा, सुगंधी तेलाचा आणि साबणाचा वास दरवळत होता. कित्येक वर्षानंतर आज माझ्या पाठीला मायेचा हात लागलेला होता. अभ्यंग स्नान काय असतं हे मी त्या दिवशी अनुभवलं. आईची माया, तिचा हात, यापेक्षा का निराळा असतो? माझ्या डोळ्यातून गळकण पाणी आलं. मावशीच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता.
3: आपली लेकच जशी काही प्रथम घरी आली आहे असं समजून ती मला कुठं ठेवू आणि कुठं नको असं करत होती. तिच्या प्रत्येक हालचालीतून ते मला दिसत होत, व्यक्त होत होत. तिनं घातलेलं ते स्नान पहिलं आणि अखेरच. कारण पुन्हा शांता मावशीकडे दिवाळीला कधी गेलेच नाही. गेले ते अशीच धावत पळत, फुरसत कधी मिळालीच नाही. परंतु याचंही मामानं केवढं कौतुक. त्यांच्या आजूबाजूच्या शिक्षकांना जेव्हा हे समजलं तेव्हा तेही भेटायला येत, फराळासाठी घरी घेऊन जात. लक्ष्मी पूजनाचा दिवस मी रांगोळी काढली, ती मामांना खूप आवडली. काय होतं त्या रांगोळीत? एक मोठी पणती, त्याची तेवती ज्योत आणि त्या ज्योतीत बापूजी, गांधीजींच्या हातात काठी आणि ते पाठमोरे पाहत आहेत राष्ट्राकडे. रांगोळीतला आशय लक्षात आल्यानंतर माझं केवढं कौतुक. अविदादानं कौतुकानं रांगोळीचे फोटो काढले आणि तो सगळ्यांना सांगत सुटला, माझ्याकडे आलेल्या ताईनं काढलेली रांगोळी बघायलाच चला. मामा सोडून बाकी सगळी माणसं मला नवीनच होती, तरीही ती आपली वाटली, आधीच्या जन्मापासूनची ओळखीची असल्यासारखी. मी तर निर्व्यास प्रेमानं अक्षरशः गुदमरून गेले होते. भाऊबीजेचा दिवस मी अविदादाला ओवाळलं, त्याला सुंदरस पातळ ओवाळणीत घातलं. माझ्या डोळ्यातून टपकन पाणी गळून पंचारतीच्या ताटात पडलं. अरे इंदू, काय झालं तुला रडायला? आणि या शुभ दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी? मामा जवळच बसले होते, मावशीही उभ्या होत्या, दोघांनीही ते पाहिलं. सगळेच स्तब्ध झालेले. आवी दादाला बहीण मिळाल्याचा आनंद शांता मावशींच्या चेहऱ्यावर दिसला, पण माझ्या मनात माझे दोन भाऊ ते कुठे असत? दोघही वेगवेगळ्या ठिकाणी. या वेळेला काय करत असतील? त्या दोघांना कोण ओवाळील? कोण त्यांना स्नान घालील? असा विचार येऊन माझं मन फडफडून आलं. मला मात्र शांता मावशींच्या रूपानं आई भेटली, मामा भेटले, पण माझ्या भावांना कोण भेटणार? ते दोन भाऊ तरी एकमेकांना भेटले असतील का? आवी दादाला ओवाळण्यासाठी हाती घेतलेलं ताट त्याला ओवाळून खाली ठेवलं. शांता मावशीला जाऊन बिलगले, खूप खूप रडले. मन अगदी मोकळं मोकळं केलं. याशिवाय दुसरं माझ्या हातात होत तरी काय? माझं मन मात्र आतल्या आत माझ्या भावांसाठी झुरत होत. गोड गोड पदार्थ डोळ्यापुढे आले की दोघांचेही चेहरे त्यात दिसत होते मला. त्यांना सोडून खाणं म्हणजे मला स्वार्थीपणा वाटत होता, अप्पल पोटेपणा वाटत होता. पण खरंच मी अगदी असहाय्य होते.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 24वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या आरजे कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरजे कट्टा मध्ये आपण गप्पा करणार आहोत, बोलणार आहोत एका खास अशा विषयावर, आयुष्यावर बोलू काही, म्हणजेच आयुष्य एक चकवा. घर म्हातारी होतात की माणसं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरंय ना, घर म्हातारी होतात की माणसं? काय वाटतं तुम्हाला? भिंती तशाच असतात, देवघरातला दिवा तसाच तेवत असतो, अंगणातलं तुळशी वृंदावन तसंच उभं असतं. बदलतो तो फक्त आवाजांचा पोत. एकेकाळी खेळण्यांचा खळखळाट, अभ्यासाचे आवाज, रुसवे फुगवे, पाहुण्यांची वर्दळ यांनी भरून गेलेलं घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिकही बोलकी वाटू लागते. जीवन कदाचित असंच जगावं, असंच असावं सुद्धा भरती ओहोटीच्या समुद्रासारखं. कधी काळी दोन जीवांनी संसाराची एक छोटी होडी पाण्यात सोडली होती. त्यांना किनारा कुठे आहे याची कल्पना नव्हती, पण एकमेकांचा हात हाती होता, एवढीच त्यांची ती श्रीमंती. नंतर त्या होडीत लेकरं चढली, त्यांच्या हसण्याने होडी भरली, त्यांच्यासाठी आईबापांनी स्वतःची स्वप्न किनाऱ्यावर ठेवली. अनेक वर्ष त्यांनी वल्ली मारल्या, स्वतःच्या थकव्याची दखल न घेता. लेकरं मोठी झाली, एके दिवशी ती आपापल्या किनाऱ्यावर उतरली. हे निसर्गाचं तत्वच आहे म्हणा, पक्षी पंख फुटल्यावर घरात राहत नाहीत, नदीचं पाणीही एकाच वळणावर थांबत नाही, हो ना? मात्र घरटं तिथंच राहतं. आजच एक फेसबुकवर पोस्ट वाचली, सुवर्ण महोत्सवी विवाह दिन. दोन वृद्ध मनांनी फार मोठी अपेक्षा केली नव्हती, घरात सगळे जमतील, दोन शुभेच्छा मिळतील एवढंच. पण आयुष्याला नाट्यमय वळणं फार सहज देता येतात. फोनवर मुलाचा आवाज आला, आई आज आमचा बाहेरचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवून घ्या, औषधं वेळेवर घ्या. किती साधं वाक्य आणि किती खोल. त्या वाक्यात काळजी होती पण वेळच नव्हता, प्रेम होतं पण उपस्थिती नव्हती. फोन संपला, क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेत दोष नव्हता, कारण प्रेम करणारी माणसं दोष मोजतच नाहीत, ती फक्त रिकाम्या जागा व्यापून ठेवतात, जपून ठेवतात. तो तिच्याकडे पाहत राहिला, ती त्याच्याकडे. मग ती म्हणाली, आजचा दिवस दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा नसतो, तो आपण आपला जगायचा असतो, तो आपणच एकमेकांना द्यायचा असतो. तो मंद हसला, हो आपण दोघं आहोत ना. आणि त्या दोन शब्दात त्यांच्या 50 वर्षांच्या संसाराचं सार दडलं होतं. मुलांनी दिलेल्या वस्तूंपेक्षा त्यांना एकमेकांची सोबत मोठी वाटली, फुलांच्या गुच्छापेक्षा तिच्या हाताचा स्पर्श मौल्यवान वाटला, शुभेच्छांच्या 1000 संदेशांपेक्षा त्याचं तू आहेस ना हे वाक्य पुरेसं होतं. त्या रात्री त्यांनी घरातच छोटासा सोहळा केला, देवापुढं दिवा लावला, जुन्या फोटोंचा अल्बम उघडला, एका फोटोवर दोघांच्याही नजरा थांबल्या. तरुणपणातले ते दोघं, डोळ्यात स्वप्न होती, केस काळे होते, चेहऱ्यावर उत्साह होता, हातात काहीच नव्हतं पण मनात संपूर्ण जग होतं. आज आरशात चेहरे बदलले होते, केस पांढरे झाले होते, हातावर सुरकुत्या होत्या, चालण्याचा वेग कमी झाला होता, पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे एकमेकांकडे पाहण्याची नजर. कदाचित संसाराचं खरं यश हेच असावं, हो ना? श्रोते हो तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. 50 वर्षांनीही समोरची व्यक्ती माझी वाटणं, आयुष्याच्या सुरुवातीला आपण घर बांधतो, मग त्या घरात मुलांचे आवाज भरतो, मुलं मोठी होतात, घर सोडतात, आणि शेवटी लक्षात येतं आपण ज्यासाठी घर उभं केलं होतं ते घर नव्हतंच, ती माणसं होती. पण माणसं आपापल्या वाटेने निघून गेल्यावर घर उरतं, भिंती उरतात, खिडक्या उरतात,
देवघर उरतं, आठवणी उरतात आणि उरतो तो एक प्रश्न, आपण खरंच जगलो आहोत का? कदाचित आपण जगत असतो पण अनेकदा जगणं पुढे ढकलत असतो. मुलं मोठी झाली की, नोकरी संपली की, घराचं कर्ज फेडलं की, थोडा वेळ मिळाला की, नंतर भेटू, नंतर बोलू, आणि मग तो नंतर कधी कधीच नाही होतो हे कळतसुद्धा नाही. म्हणून आयुष्य हा कदाचित एक चकवा आहे. आपण कायम काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहतो आणि जे आपल्याजवळ असतं त्याची किंमत समजायला, ते हातातून निसटण्याची वेळ येईपर्यंत आपल्याला समजत नाही. मुलांना मोठं करताना आईबापांनी स्वतःला विसरू नये आणि मुलांनी मोठं होताना आईबापांना विसरू नये. आईबापांना नेहमी तुमचा वेळ, तुमची संपत्ती किंवा तुमची मोठी भेटवस्तू नको असते. कधीकधी त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आई कशी आहेस, बाबा औषधं घेतलीत का, आज तुमच्यासोबत चहा घेऊया, चल जुन्या आठवणी काढूया. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण जग सामावलेलं असतं. कारण वय वाढतं तसं माणसाला वस्तूंची नाही सोबतीची भूक लागते. आणि एक दिवस आपल्यालाही कदाचित त्या शांत घरात बसून घड्याळाची टिकटिक ऐकावी लागेल. तेव्हा घरातल्या भिंतींना दोष देऊ नका, रिकाम्या खुर्च्यांना दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका. आज जे आपल्याजवळ आहेत त्यांच्यासाठी आजच थोडा वेळ काढा, आजच फोन करा, आजच भेटा, आजच मनापासून बोला. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ उद्या नसतोच, योग्य वेळ नेहमी आजच असते. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत बँक बॅलन्स, पद, प्रसिद्धी, पुरस्कार, मोठं घर किंवा महागड्या वस्तू येणार नाहीत. सोबत राहतील काही चेहरे, काही आवाज, काही स्पर्श, काही आठवणी आणि काही हळवे क्षण, ज्यांच्यासाठी आपण मनात म्हणू, अरे हे अजून थोडं जगता आलं असतंच की. म्हणून आज घरात आईबाबा असतील तर त्यांच्याजवळ बसा, जोडीदार असेल तर त्याच्या हातात हात घ्या, मुलं जवळ असतील तर त्यांच्यासोबत हसा, मित्र असेल तर त्याला फोन करा आणि मनात कुणाबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्त करा. कारण आयुष्य फार मोठं वाटतं पण खरं तर ते काही मोजक्या क्षणांचंच बनलेलं असतं. घरं म्हातारी होत नाहीत, घरं फक्त आठवणींची संग्रहालय बनतात. म्हातारी होतात ती माणसं आणि माणसं म्हातारी झाली की त्यांना भूतकाळात जगावं लागू नये, त्यांच्यासोबत वर्तमान जगणारी माणसं त्यांच्या जवळ असावीत. शेवटी संसार म्हणजे एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित राहणं. आणि आयुष्य म्हणजे फक्त किती वर्ष जगलो हे नाही, तर त्या वर्षांमध्ये कुणाच्या डोळ्यात आपण आपलेपणाचे किती क्षण ठेवले हे महत्वाचं. म्हणून धावू नका इतकं की आपली माणसं मागे पडतील, कमावू नका इतकं की वेळच गमवाल, जपू नका इतकं की वापरायलाच विसराल आणि प्रेम करू नका फक्त मनात, कधी कधी ते ओठांवर आणा, हातात हात घेऊन सांगा आणि उपस्थित राहून दाखवा. कारण शेवटी आयुष्य खरंच एक चकवा आहे. आपण समजतो आपण वेळ मिळाल्यावर जगू, पण आयुष्य मात्र शांतपणे म्हणत राहतं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि कधीतरी शेवटच्या वळणावर उभं राहून मागे पाहताना जाणवतं, आपण शोधत होतो ते सुख कुठेतरी दूर नव्हतंच, ते तर आपल्या घराच्या अंगणातच होतं की. आईच्या आवाजात होतं, वडिलांच्या शांत नजरेत होतं, जोडीदाराच्या सोबतीत होतं, मुलांच्या हसण्यात होतं, मित्रांच्या गप्पात होतं आणि आपल्या हातात हात ठेवून चालणाऱ्या त्या माणसात होतं. फक्त आपणच ते उद्यावर ढकलत राहिलो. म्हणून आज जगूया, आज बोलूया, आज भेटूया, आज माफ करून टाकूया, आज प्रेम व्यक्त करूया. कारण उद्याची खात्री कुणाकडेच नाही, पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे, हो ना. आणि कदाचित आयुष्याचा सगळ्यात मोठा चकवा हाच आहे. आपण संपूर्ण आयुष्य कधीतरीच्या शोधात घालवतो आणि शेवटी कळतं, कधीतरी नावाचा दिवस
कॅलेंडरवर कधीच नसतो, असतो तो फक्त आज. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्स पासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉन पर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खान्देश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खान्देशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
1: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं. मग शाळेचा

0: येथे ॲडमिशन मिळाली आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
1: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत, याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
0: MBBSच्या काळातले अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो, कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठे जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13ची गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं ना की तशा याच्यात सुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथं सुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकलने प्रवास तिथे केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं, आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढतात एक एक चॅप्टरच्या आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर, आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्या याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं 1 हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचं गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हासुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते. आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथं मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते,
1: तर
0: मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचं पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग तर ते पाहायला, नंतर स्वतः अभ्यास करायला आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी. आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुपसुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
1: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात, तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
0: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे. पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3च उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीस आणि रेस्पिरेटरी मेडिसिन. तर त्यामुळे त्यातल्या मला हा रेस्पिरेटरी मेडिसिन तेव्हा शिकत असताना खूपच इंटरेस्टिंग वाटलेलं आणि मग नाही आपण यातच करायचं.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तुम्ही केरळला सुद्धा जाऊन आलात, त्याबद्दलचा अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
0: एमबीबीएस झाल्यानंतर मी तेव्हा डि

0: डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकॅट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातोय आणि बरं कसं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रमुख आहे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युजली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही पहिल्यांदा, एक थोडीशी मनात भीती होती. पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ऍक्च्युली एक नैसर्गिक त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाची अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
1: परिवर्तन
0: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
1: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
0: हो
1: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमकं त्याबद्दल सांगा ना मला.
0: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्त्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो, जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होती आणि त्याच सरांनी की नाही तू कर प्रयत्न कर तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
1: अभिनंदन.
0: त्यानंतर त्याचाच पुढचं पुढे धागा पकडून 2009 कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असतं असं दिसतं असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009.
1: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. नेमकं VCD या आजाराचे लक्षणं काय असतात नेमकं?
0: ऍक्च्युली व्हीसीडी म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपं असतात त्या उघडलाव होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बरेच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
0: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 2011 मी तिथं केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 आम्ही सुरुवातीला 3 मी एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आणि त्यानंतर आता 14 माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून हे केलेलं आहे आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्व हे करतो, समजा सर्दी ॲलर्जी दमा खोकला निमोनिया नंतर कोविड अलीकडच्या कोविडच्या जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले आणि 2011 जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झाले आहेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर इवन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेव्हा घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपले ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
1: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो, खूपच छान असं कार्य आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. कोविड काळातला अनुभव कसा होता?
0: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण, की कारण नवीन आजार काय त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इवन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार आहे श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथं आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन जी काय समजा ते पीपीई किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं. आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इवन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले आहेत. सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशालिस्ट पाहिजे म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती. आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचाच चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हीच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
1: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर डॉक्टर आपल्या मते अस्थमा ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
0: बघा ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतेत असतात की बाबा आत्तापासून दमा याला तुम्ही पंप कसं आत्तापासून कसं काय होणार. तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याचे पूर्ण सिम्पटम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत जसं तुमचा डायबिटीज झाला बीपी झाला बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं पुढं थोडा थोडा सरकतच राहतो. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियाक कॉम्प्लिकेशन पॅरालिसिस बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमाने हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो खूप छान प्रकारे. बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे श्वासावाटे घ्यायचे पंप ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काही इतका म्हातारा झालो का मला ऐका.
1: आणि त्या याच्यात
0: एक्झॅक्टली आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरीसुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय गरज आहे का आहे तर किती प्रमाणात कोणते औषधं घ्यायला पाहिजे कसे घ्यायला पाहिजे या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात प्रश्न विचारत असतात तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचा एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका पंप कसा घ्यायचा का घ्यायचा फायदे काय सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं.
1: छान. असं
0: तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं ते कसं घ्यायचं यांची माहिती आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंटमध्ये औषध पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
1: बरोबर.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील असं काही आहे का?
0: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषधात इतके फाईन नसायचे त्याचे साईड इफेक्ट होते पण आता चांगल्या चांगल्या प्रकारचे औषधं येतात त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत आणि लॉंग टर्म मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्षे घेत राहतो. हा मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
1: अच्छा.
0: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलंय तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा. त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-3, 5-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावे लागतात. हा ते वरच्या वर असे घ्यायला नको ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये. डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का लिव्हर खराब होईल का नाही तर आता युजली ॲलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधाने तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या मग त्याच्या स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
1: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
0: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान धनदान भूमिदान तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात तुम्ही मेहनतीने पुढे जातात नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्या त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे. गोदावरी मेडिकल कॉलेजला मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथं देखील आपल्या PG स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: मग या निमित्ताने आपच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
0: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा तुम्ही मेडिकल निवडा इंजिनिअरिंग निवडा तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका. ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या.
1: हे अगदी फार महत्वाचं
0: कारण बघा टॉपर्सला कुठंच अडचण नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हा तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते करत असताना मनात कुठेतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
1: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
0: मला तर एकच कळतं मॅडम, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते आणि कुठंतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
1: वा वा छान, बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातून बरीच माहिती आम्हाला मिळते आहे, पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
0: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात ज्या जगात अवेलेबल होतात त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्ट येतात त्या आम्ही अवेलेबल करतो आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो, त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर ही एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येते ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
1: खूपच सुंदर सर, खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
0: धन्यवाद.

रामकृष्ण हरी। स्वभाव आणि प्रभाव समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते। समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही। लोक आपोआपच कनेक्ट होत जातात कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं खूप महत्त्वाचं असतं। काळजी घे हा शब्द काळजातून निघतो। या शब्दात आपलेपणा दरवळतो। काळजी करणारा कोणी आहे या भावनांनी जीव सुखावतो। ही स्वभावाची किमयाच म्हणावी। अहंकाराचे वजन वाढता वाढता जर नात्याचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा होता।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जय शुभांगी आपलं स्वागत करते। आज 30 सप्टेंबर हा दिवस भाषा संवाद आणि निसर्गाच्या बदलांच्या दृष्टीने महत्वाचा आहे। आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन विविध भाषा संस्कृती आणि देशांना एका सूत्रात बांधणाऱ्या जगभरातील अनुवादक आणि भाषा तज्ज्ञांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे दरवर्षी आजचा दिवस साजरा केला जातो। भाषांतर केवळ शब्दांचं नसतं, तर ते दोन मनांमधील आणि विचारांमधील सेतू असतं, ही जाणीव हा दिवस करून देतो। सप्टेंबर महिन्याची सांगता, वर्षाच्या 9व्या महिन्याचा आज शेवटचा दिवस। गेल्या 9 महिन्यात आपण काय कमावलं, काय शिकलो याचं आत्मपरीक्षण करण्याचा आणि आगामी ऑक्टोबर मधील सणांच्या स्वागताची तयारी करण्याचा हा सुंदर दिवस। आज भारतीय सिनेसृष्टीला साधेपणाचं सुवर्णयुग देणाऱ्या दिग्दर्शकाची जयंती आणि आपल्या हास्याने रसिकांचं मन जिंकणाऱ्या गायकाचा वाढदिवस आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील मध्यमवर्गीय माणसाच्या सुख दुःखांना पडद्यावर जिवंत करणारे अद्वितीय दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांची आज जयंती। आनंद, बावरची, गोलमाल, गुड्डी, अभिमान आणि चुपके चुपके सारख्या अत्यंत निखळ सुसंस्कृत चित्रपटांमधून त्यांनी दाखवून दिलं की हिंसा आणि भडकपणाशिवाय केवळ मानवी भावनांच्या बळावरही चित्रपट अजरामर करता येतात। शान म्हणजेच शंतनू मुखर्जी आपल्या सदाबहार चेहऱ्यावरील गोड हास्याने आणि सुरेल आवाजाने तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला सुप्रसिद्ध गायक शान आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे। तन्हा दिल, चांद सिफारिश, जब से तेरे नैना यासारख्या शेकडो गाण्यातून त्यांनी संगीतात आपला वेगळा ठसा उमटवला आहे। आजचा मनभावन सुविचार, आयुष्य किती वर्ष जगलो यापेक्षा त्या जगण्यात आपण किती जीवन आणि माणुसकी ओतली हे सर्वात जास्त मोलाचं असतं। संवाद साधण्यासाठी मोठ्या आणि अवजड शब्दांची गरज नसते, अंतर्मनातील शुद्ध आपुलकी आणि एक गोड हास्य जगातील कोणत्याही भाषेपेक्षा सर्वात मोठा संवाद घडवून आणते। आणि आजची बोधकथा, 1960 दशकातील गोष्ट आहे। चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राज कपूर एकदा अचानक गंभीर आजारी पडले। ते रुग्णालयात दाखल असताना त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी त्यांच्या उशाशी बसून अस्वस्थपणे अश्रू ढळत होते। ऋषिकेश मुखर्जी राज कपूर यांना प्रेमाने बाबू मोशाय म्हणायचे। त्या रात्री ऋषिकेश दांच्या मनात एक तीव्र भीती निर्माण झाली, जर माझ्या या मित्राला काही झालं तर, हा विचार करून त्यांचं मन सुन्न झालं। पण ऋषिकेश दा हे नकारात्मक विचार करणारे दिग्दर्शक नव्हतेच। त्यांनी स्वतःशी विचार केला, जर माणसाला आपलं मरण अटळ आहे हे माहीत असेल तर त्याने कसं जगावं, रडत रडत की इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत। आणि त्याच भावनेतून त्यांनी एका अशा पात्राची कथा लिहिली जो स्वतः दुर्धर आजाराने ग्रस्त असताना सुद्धा आजूबाजूच्या प्रत्येकाला हसवायला जगायला शिकवतो। त्या कथेचं नाव होतं आनंद। राज कपूर तर ठणठणीत बरे झाले, पण ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या मित्रावरील त्या निस्वार्थ प्रेमातून भारतीय सिनेसृष्टीत सर्वात महान चित्रपट निर्माण केला, ज्याने राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं। तात्पर्य हेच, भीती आणि दुःख प्रत्येकाच्या वाटेला येतात, पण त्या दुःखाचं भांडवल न करता त्यातून इतरांना उमेद देणारी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं हीच खरी माणसाची ताकद असते। तेव्हा श्रोते हो, आज 30 सप्टेंबरचा हा दिवस आपल्याला सांगतो की जुने वाद खंत इथेच सोडून द्या। अनुवाद दिन आपल्याला सांगतो की माणसांची मनं समजून घ्या। तर ऋषिकेश दांचा आनंद आपल्याला सांगतो, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं। आजच्या या महिन्याच्या शेवटच्या दिवशी स्वतःशी दोन छोटे संकल्प करूया। पहिला म्हणजे, गेल्या 9 महिन्यात कोणाशीही काही गैरसमज झाले असतील तर एक पाऊल पुढे टाकून फोन करा आणि बोलून
ते गैरसमज दूर करा। आणि दुसरा म्हणजे गायक शान सारखे चेहऱ्यावर सदैव एक निष्पाप हास्य ठेवा, स्वतःही हसा आणि आपल्या घरातील माणसांनाही भरभरून हसवा। खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात ग्रहात नसते, ती आपल्या समाधानी वृत्तीत आणि दिलखुलास जगण्यात असते। जोपर्यंत तुमचं मन सकारात्मक आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग आजच्या शुभ दिन आयोरे मध्ये इथेच थांबूया आणि निरोप घेऊया आजच्या एपिसोड मध्ये। तेव्हा मी आर्य शुभांगी आता तुमची रजा घेते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत ऐकत रहा तुमचं आणि आमचं लाडकं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आरजे शुभांगी सोबत।

శ్రీరామ సుమల్త. ప్రపంచాత అసావి ఖబరదారి మనలావావే రామావరి. सर्वांचे राखावे समाधान, पण रामाकडे लावावे मन. रामाला स्मरून वागावे जगात आपण, तेथे पश्चातापाला नाही कारण. म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत, हा जाणावा खरा परमार्थ. व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने, परमार्थ करावा गुरु आज्ञेने. कली अत्यंत माजला, गलबला चोहो कडून जरी झाला, चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. स्वस्थ बसावे एके ठिकाणी, राम आणत जावा मनी. प्रयत्नांती परमात्मा ही खूण घालावी चित्ता, व्यवहारी ठेवावी दक्षता. मागील झाले ते होऊन गेले, पुढील होणार ते होऊ द्यावे भले, त्याचा न करावा विचार. आज चित्ती स्मरावा रघुवीर. आतबट्ट्याचा नाही व्यापार, ज्याने घरी आणला रघुवीर. नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते, तर दुःखाचे वारे न भरते. म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी संगड. म्हणजे मनी न वाटे अवघड. जेथे वाटते हित, तेथे गुंतत असते चित्त. चित्त गुंतवावे भगवंतापाशी, देह ठेवावा व्यवहाराशी. चित्ती ठेवावी एक मात, कधी न सुटावा भगवंत. राम माझा धनी, तोच माझा रक्षिता जनी. हे आणून चित्ती, विषयाची योग्यतेन करावी संगती. देह करावा रामार्पण, मुखी घ्यावे नामस्मरण. संताची संगती रामावर प्रीती, तोच होईल धन्य जगती. व्यवहार सांभाळून करावा परमार्थ जतन. राम ठेवावा हृदयात, जपून असावे व्यवहारात. रामाचे चिंतन नामाचे अनुसंधान, वृत्ती भगवत परायण, साधू संतांस मान. आल्या अतिथा अन्नदान, भगवंताला भिऊन वागणे जाण. याविण परमार्थ नाही आन. प्रपंचात असावे खबरदारी, मन लावावे रामावरी. त्याचा राम होईल दाता, न करावी कशाचीही चिंता. करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण. तैसे आपले देहाचे संबंध ठेवून, चित्ती असावा रघुनंदन. परमार्थ करावा जतन, मन करून रामाला अर्पण. प्रपंची असावे सावध, कर्तव्य असावे दक्ष. तरी न सोडावा रामाचा पक्ष. प्रयत्नांती परमेश्वर, हे सज्जनांचे बोल. मनी ठसवावे खोल, पण आरंभी स्मरला राम. त्यालाच प्रयत्नांती राम. हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. कर्तव्यात भगवंताचे स्मरण, हेच समाधान मिळण्याचे साधन. प्रयत्न करावा मनापासून, फळाची अपेक्षा न ठेवून. कर्तव्यात असावे तत्पर, निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर. जोवर देहाची आठवण, तोवर व्यवहार करणे जतन. म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून, यश देणे न देणे भगवंताचे अधीन. अच्छे बोधवचन. दाता राम हे आणून चित्ती, आपण वर्तावे जगती. जानकी जीवन स्मरण.

0: Question Sunday。नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा आपण कथेमध्ये कल्पवृक्षाचा जो दृष्टांत आहे किंवा कल्पवृक्षाची उपमा देऊन आपण कल्पवृक्षाबद्दल बोलत असतो। कल्पवृक्ष म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारा वृक्ष। तो आधुनिक कल्पवृक्ष म्हणून आपण ज्याला संबोधतो ते दुसरं तिसरं काही नसून कडुनिंब आहे। यावर बराच उहापोह झाला, बऱ्याच वेळा आपल्या कानावर ह्या बाबी येतात आणि आपण त्याचा शेतीमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो हे आपल्याला बऱ्याच माध्यमातून आज कळलेही आहे। आपण काही प्रमाणात त्याचा वापरही करत आहोत। असं असलं तरीही काही आपल्या संकल्पना बऱ्याच स्पष्ट नसतात। त्या अनुषंगानं कल्पवृक्षाचा थोडासा आपण कडुनिंबाचं ज्याला म्हटलं आपण कल्पवृक्ष त्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न करूया। शेतकरी बंधूंनो, 1976 ज्या पाहणीच्या अनुसार जर विचार केला तर 1,40,00,000 निंबाची झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यापासून जवळपास 4.2 लाख टन बी मिळू शकतं आणि जवळजवळ 1.5 लाख टन निंबोळीचं तेल त्यापासून तयार होऊ शकतं। 2.6 लाख टन ढेप उपलब्ध होऊ शकते। यामुळे निंबोळ्या गोळा करण्यासाठी कमीत कमी 20,000 लोकांना 2 महिने रोजगार सहज उपलब्ध होऊ शकतो। असा हा नैसर्गिक साधन संपत्तीचा खजाना असणारा कडुनिंब हा वृक्ष नुसता शेतीतच नाही तर बाकी ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरू शकतो। त्याच्यामागे बरेच वेळा शास्त्रीय उपाय होतो, किडी मारतात का, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष फायदा होतो का, खताचा कसा उपयोग होऊ शकतो, अनेक फायदे याच्यामध्ये आहेत। पण कमीत कमी वेळामध्ये आपण त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं याच्यामध्ये आपण जर विचार केला तर हा कीटकनाशकाचा कारखानाच आहे असं म्हटलंच चालेल। मानवाच्या उपयोगासाठी घरगुती दवाखानासुद्धा या कडुनिंबाला आपल्याला संबोधता येईल। नव्हे ते शास्त्रज्ञांनी आपल्या बऱ्याच बाबीने सिद्धसुद्धा करून दाखवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या किडीच्या प्रादुर्भावामुळं गळीत आणि कडधान्यात दरवर्ष साधारणतः 15-20% उत्पादन घटतं। त्याच्यासाठी कीड आणि रोग हे जबाबदार आहे। यापैकी जवळपास 10%पर्यंतची घट फक्त घाटेमुळे होते आणि ही घट कमी करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाच्या बरोबरीनंच आपल्याला कडुनिंबाचा फायदा होऊ शकतो। फक्त आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने करायला पाहिजे आणि आपलं पर्यावरणसुद्धा सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे। कडुनिंब हा मूळचा भारतीय आहे। भारतातील निरनिराळ्या वनस्पतीमध्ये कडुनिंबाच्या झाडाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। प्राचीन काळापासून लोक निंबाच्या सालीचा मुख्यत्वे दंतमंजन म्हणून उपयोग करतात। कडुनिंबाच्या वाळलेल्या पानाचा उपयोग अन्नधान्य, कपडे आणि पुस्तकाच्या किडीपासून पुस्तकाचं जे आहेत किडी होतात त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो। चर्मरोगावर हा चांगला आहे। जंतुनाशक म्हणून सुद्धा कडुनिंब चांगला आहे। कडुनिंबाच्या निंबोळीपासून तेल काढल्यास ते 60-70% पेंट आणि 30-40% तेल मिळतं। कडुनिंब हे जे आहे पेंट हे उत्तम सेंद्रिय खत आहे। त्याच्यामध्ये 3% नत्र असतं, 26% स्फुरद आणि 20% पालाश असतो। 100 किलो युरियासोबत 20 किलो जर कडुनिंबाची पेंट आपण मिक्स केली आणि बऱ्याच पिकात विशेषतः ऊसासारख्या पिकात जर दिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन त्याच्यापासून मिळू शकतं। आपल्याला उत्पादन वाढ झाल्याचं दिसतं। शेतात व शेताच्या बांधावर कडुनिंबाची झाडं ठेवली तर नैसर्गिक पान घुळून पानं जमिनीत मिसळतात आणि त्याच्यात जमिनीतील जे सूत्रकृमी आहेत, वाळवी आहे, याच्यापासून पिकाचं संरक्षण मिळतं। फळगा बागामध्ये रासायनिक खताबरोबर पेंडीचा अंतर्भाव केला तर फळझाडं निरोगी राहतात, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश राज्यामध्ये ऊस या पिकाकरता निंबोळीच्या पेंडीचा नियमितपणे वापर मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला। झाडांना नत्रयुक्त खते देताना निंबोळी पेंडीसोबत जर एकत्र करून दिले तर झाडांना नत्राची उपलब्धता हळूहळू मिळते, ज्याला स्लो रिलीज असं इंग्रजीमध्ये म्हणतात। तर ह्या सगळ्या बाबी आहेत। आपल्या जे कडून बियाणं आपण साठवतो त्याच्यासाठी 8-10 मिली निंबोळी तेल जर लावून ठेवलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये साठवलेल्या धान्याचं जे आहे, विशेषतः बियासाठीचे जे धान्य आहे त्याच्याकरता खाण्याकरता त्याचा वापर करायचा की नाही तो वेगळा विषय, परंतु बियाण्याकरता जे बियाणं आपण ठेवणार त्याच्यासाठी बऱ्याच कीड रोगांचा त्याच्यापासून आपण विशेषतः किडींचा प्रतिबंध करू शकतो। कडुनिंबाच्या कीटकनाशकीय गुणधर्म जे आहेत त्याच्यामध्ये निंबोळी अर्कात, निंबोळी तेलात आणि निंबोळी पेंडेत आणि निंबोळी भुकटीमध्ये सुद्धा कीटकनाशक व कीडरोधक गुणधर्म आहेत। कडुनिंबाची पानं फळं आणि खोड अशा सर्व भागामध्ये ॲझाडिरिक्टिन हे कीटकनाशकीय गुणधर्म असलेलं द्रव्य जे आहे ते साधारणतः 0.4% असते. या कीटकनाशक गुणधर्मामुळे कडुनिंबाची फळमाशी आहे, पांढरी माशी आहे, कोबीवरळ्या आहेत किंवा शेंगा पोखरणाऱ्या किंवा हिरवी बोंडळी ज्याला जुनं म्हणत होतो आपण, किंवा तुरीवर दिसते असते तुरीवरली शेंगा पोखरणाऱ्या हिरवी घाटी आई ज्याला आपण हरभरा येते ती, तर या सगळ्यांचं जे आहे असं निदर्शनास येतं. शुद्ध ॲझाडिरिक्टिनचा जर वापर केला आपण तर 10 पिढ्यानंतर 9 पटीमध्ये 9 पटीने त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होऊ शकते. पण घरी जर आपण तयार केलं 5% निमूळ्यात तर त्याच्यात ॲझाडिरिक्टिनचं जे प्रमाण आहे ते अत्यल्प असतं आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो. तर आपण अनेक कंपन्यांनी सुद्धा हे
1: अगोदर
0: ठीक आहे ॲझाडिरिक्टिनचा वापर जर आपण केला तर 10 पिढ्यानंतर 9 पटीने सुद्धा प्रतिकार क्षमता निर्माण झाल्याचं दिसतं. परंतु घरी जर 5% निमूळ अर्क केला तर त्याच्याविरुद्ध किडीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होण्यासाठी वेळ लागतो, कमी त्याच्यामध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होते. म्हणून आपण घरी तयार करा असं शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा सांगतो. विद्यापीठाच्या आपल्या शिफारशी आहेत की 5% निमूळ अर्क आपण वापरला पाहिजे. बहुतांश पिकामध्ये बहुतांश किडीकरता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तो फायदेशीर आहे. याच्याशिवाय बाजारात अनेक कंपन्यांना आणलेल्या आहे, पेस्ट कंट्रोल इंडिया आहे किंवा आणखी कोणत्या ITC आहे किंवा कॅंगस्टर नावाची कंपनी आहे, वेस्ट कोस्ट नावाची आहे, कंपन्यांनी सुद्धा तो बाजारात आणलेला आहे. आपण बाजारातल्यापेक्षा घरी तयार करा हा पहिला संदेश, नसेल तर बाजारातून आणा आणि आपण वापरा. 5% निंबुळी अर्क तयार करत असताना आपण एक अनेक वेळा सांगतो की बघ कसा पद्धतीनं कीड व्यवस्थापना तो वापरायचा. तर निंबुळ्या जे आहे 5 किलो त्या चांगल्या वाळलेल्या निंबुळ्या अगोदरच्या रात्री आपण चांगल्या फुटवून त्याचा चुरा करा. 9 लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी फडक्यातून हे गाळून घ्या द्रावण. 1 लिटर पाणी वेगळ्या जागी घ्या, त्याच्यामध्ये स्टिकर म्हणून कॉस्टिक सोडा 200 ग्रॅम वेगळ्या टाका आणि दोन्ही द्रावण एकत्र करून जे 10 लिटर द्रावण तयार होईल ते आपण 90 लिटर पाण्यामध्ये टाका आणि ते जे 100 लिटर द्रावण आहे ते 5% निमूळी अर्क म्हणून आपण त्याचा फायदा घेऊ शकतो फवारणीमध्ये. अशा पद्धतीने साधी पद्धत आहे याची. ज्या पिकावर निमूळी अर्काची फवारणी होते तो भाग किडींना आवडत नाही, त्यामुळे त्या भुकेने व्याकुळ होतात, त्याच्यामध्ये जे आहे किड्यांना अंडी घालण्यापासून अटकाव होतो, निंबुळी अर्काच्या वासानं सुद्धा काही किडी दूर पडतात त्याला रेपलन म्हणतो आपण, किंवा वरचं सांगितलं खाणं बंद करतात त्याला अँटीफिडन म्हणतो आपण. इव्हन त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो असतो की बऱ्याच माद्या तिथं अंड्या देण्यासाठी सुद्धा टाळतात, म्हणजे अँटी ओविपॉझिशन गुणधर्म जो आहे किंवा एगलिंग जे आहे आपण ज्याला अंडे देण्याचं म्हणतो ते तिथं माद्या टाळतात आणि अप्रत्यक्षरित्या आपल्याला किडीचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन मिळतं. पण आपल्याला बऱ्याच वेळा आपली मानसिकता अशी असते की आपल्याला किडी ह्या तडपलेल्या पाहिजे असतात, विशेषतः पतंगवर्गीय किडी ज्याला अळ्या म्हणतो आपण, अळी अवस्थेमध्ये तडपलेल्या जर दिसल्या तर आपल्याला चांगलं वाटतं. तसं नाही, आपण त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या व्यवस्थापन जर मिळवलं तर अतिशय चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. तर ह्या सर्व बाबी ज्या आहेत पुन्हा आपल्या कानावर टाकण्याचा उद्देश एवढाच आहे की साधा 5% निंबुळी अर्क तयार करून वापरा, निंबुळी पेंड वापरा आणि त्याचबरोबर एकीकृत कीड व्यवस्थापनाचे घटक म्हणून इतरही बाबी वापरा, तर आपल्याला त्याच्या प्रकारे चांगला फायदा मिळेल आणि फायदा होईल आणि आपला मोठ्या प्रमाणात रसायनावरचा खर्च टळेल. नमस्कार.
2: कृषी संदेश.

0: वेदांत आणि जीवन।
1: वेदांताचं तत्वज्ञान व्यवहारात कितपत कमी पडू शकेल, आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कितपत उपयोग होऊ शकेल यासंबंधी मी काही बोलावं अशी पुष्कळांनी इच्छा दर्शवली आहे। मी मागेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तत्व खूप चांगलं आहे खरं, पण प्रश्न आहे की ते प्रत्यक्ष आचरणात कसं आणायचं, जीवनात कसं उतरवायचं। कारण आचरणात आणणं अगदीच असंभव असेल तर कोणत्याही तत्वाला एक बौद्धिक कसरत या पलीकडे आणखी काहीच मूल्य नाही। वेदांत हा धर्म आहे आणि त्या दृष्टीने तो सर्वतोपरी आचरणात आणण्याजोगा असायला हवा। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो आचरता येणं आपल्याला शक्य झालं पाहिजे। इतकंच नाही तर आध्यात्मिक जीवन आणि जागतिक जीवन असा जो एक काल्पनिक भेद मानण्यात येत असतो तोही नाहीसा व्हायला हवा। कारण वेदांत आपल्याला एकत्व शिकवतो, सत्य इथून तिथवर एकच आहे अशी वेदांताची शिकवण आहे। धार्मिक आदर्शांनी आपलं पूरं जीवन व्यापून टाकायला हवं, आमच्या सर्व विचारात शिरून ते आमच्या वागणुकीत अधिकाधिक उतरायला हवं। वेदांत जीवनात कसा उतरवायचा याविषयी मी यथावकाश ओहापोह करीनच, पण ही व्याख्यानं पुढील व्याख्यानांची भूमिका म्हणून द्यायची योजना असल्याकारणे आधी वेदांताच्या अंमळ तात्विक बाजूची चर्चा करणं अनाठायी होणार नाही। निबिड अरण्यामध्ये आणि गिरिकंदरात जन्मलेली ही गहन तत्व गजबजत्या नगर नगरींच्या कोलाहलमय जीवनात कशी मूर्त स्वरूपात आणली गेली हे आपण समजून घ्यायला हवं। ह्या वैदांतिक तत्वांचं एक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येईल की त्यातील कितीतरी सिद्धांत अरण्यवासात जन्मलेले नसून ज्यांची जीवनं सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणं स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी जगाला दिलेलं त्यांचं दान आहे। श्वेतकेतू हा अरुणी ऋषींचा पुत्र। हे अरुणी ऋषी बहुधा वानप्रस्थाश्रमी असावेत। श्वेतकेतू वनातच वाढला। एकदा तो पांचालांच्या देशात जाऊन प्रवाहण जैवली नामक तेथील राजाच्या दरबारात उपस्थित झाला। राजानं श्वेतकेतूला विचारलं, श्वेतकेतू मरणकाली जीव हा लोक कसा सोडतात हे तुला अवगत आहे का? श्वेतकेतूने उत्तर दिलं, नाही महाराज। मग ते फिरून या लोकी कसे येतात हे तुला ठाऊक आहे का? नाही महाराज। तुला देवयान आणि पितृयान मार्ग ठाऊक आहेत? नाही महाराज। राजा प्रवाहणानं ऋषिकुमार श्वेतकेतूला असेच आणखीही काही प्रश्न विचारले। श्वेतकेतू त्यांची उत्तरं देऊ शकला नाही। त्यावर तू तर काहीच जाणत नाहीस असं प्रवाहणाने त्याला म्हटलं। बालक श्वेतकेतू आपल्या पित्याकडे परत आला आणि त्याला त्याने सगळा वृत्तांत सांगितला। ते सर्व ऐकून पिता त्याला म्हणाला, बाळ मला स्वतःला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत, एरवी मी तुला हे सगळं शिकवलं नसतं का? खरोखरच मला या प्रश्नांची उत्तरं अवगत नाहीत। मग श्वेतकेतू आपल्या पित्याला बरोबर घेऊन फिरून प्रवाहण राजाकडे गेला आणि त्या रहस्यांचा उलगडा करण्याची दोघांनीही राजाला विनंती केली। राजाने त्यांना सांगितलं की ही रहस्य आजवर केवळ राजांनाच ज्ञात होती, ब्राह्मणांना ती केव्हाच अवगत नव्हती। तरी पण त्या पितापुत्रांच्या इच्छेला मान देऊन राजानं त्यांना तद्विषयक ज्ञान दिलं। ह्या एकाच नव्हे तर इतरही कित्येक उपनिषदातील कथांवरून आढळून येईल की हे वेदांत दर्शन केवळ अरण्यातील ध्यानाचं फळ नव्हे तर त्यातील पुष्कळशा उत्कृष्ट भागाचं श्रेय जीवनाच्या दैनंदिन घडामोडीमध्ये व्यग्र असलेल्या व्यक्तींकडे जातं। लक्षावधी प्रजाजनांवर राज्य करणाऱ्या सर्व सत्ताधारी सम्राटांपेक्षा अधिक कार्यमग्न व्यक्ती कोणती असू शकेल? आणि तरीसुद्धा अशा राज्यकर्त्यांपैकी कित्येक जण सखोल चिंतनशील होते। या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हे वेदांत दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे। त्याच्या आश्रयानं जीवन जगणं आणि घडवणं शक्य आहे, अगदी शक्य आहे। तुमच्यापैकी पुष्कळांनी भगवद्गीता वाचली असेल। उपनिषदानंतरच्या काळातला तो एक महान ग्रंथ होता। या गीतेला वेदांत तत्वज्ञानावरील सर्वोत्कृष्ट भाष्य म्हणता येईल। विस्मयाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष रणक्षेत्रावर ती उपदेशली गेली आहे। कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर ऐन रणकंदनाला तोंड लागायच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं आहे। गीतेच्या पानापानातून कोणतं एकच तत्व, कोणता एकच संदेश अगदी ठसठशीतपणे मनावर बिंबत असेल तर तो म्हणजे प्रबल कर्मशीलतेचा. पण या गीतोक्त कर्मशीलतेचं एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्या प्रबल कर्मशीलतेच्या अंतर्यामी एक विराट अनंत शांती विराजमान आहे. प्रचंड कर्मशीलता आणि तिच्याच अंतरंगी विशाल शांत भाव हेच कर्माचं रहस्य आहे. ह्या असल्या अवस्थेचा लाभ करून घेणं हेच वेदांताचं लक्ष्य होय.

आता तथागता तू दांभिकतेवर प्रहार केलास आणि ज्यामध्ये तुला नाही आढळली सत्यता, त्या धर्मपरंपरांना तू नाकारलीस, तू नाकारलेस वेद प्रामाण्य, त्यावरील विश्वास, कारण त्यामधून होत नाही मानवी संस्कारांचे मूल्य संवर्धन. तू विरोध केलास आत्म्याच्या मुक्तीला, कारण ही संकल्पना अतिशय वेंधळी आहे, तकलादू आहे, म्हणून त्याज्य ठरवलेस माणसाला किंवा आत्म्याला मोक्ष मिळतो या परंपरागत कल्पनेपासून. धर्माच्या नावाखाली चाललेला विक्षिप्त प्रचार तुला जाणवला, त्यामुळे मोक्ष, मुक्ती, आत्मा, मोक्षप्राप्तीची साधने, धार्मिक विधी, यज्ञ, समारंभ असे सर्व तू अवैज्ञानिक ठरविले. मानव समूहांमध्ये भ्रम निर्माण करणारे दिसले ते तुला. धर्माची मक्तेदारी घेणारे, स्वार्थ साधू पाहणारे आणि मानव समूहाला गोंधळवणारे यांचा स्वार्थी संधी साधू कुटील डाव तुझ्या लक्षात आला आणि तू चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा धिक्कार केलास. माणसा माणसात भेद करणारी चातुर्वर्ण्य व्यवस्था तू नाकारलीस. तसेच ईश्वर आणि माणसांचा मध्यस्थी दलालही तू नाकारलास. त्यांचे स्वयंघोषित पांडित्य तू नाकारलेस. तसेच अविद्याचित त्यांची विद्वत्ता तू नाकारलीस. ज्या काल्पनिकतेवरती दैववादाचा डोलारा उभा होता तो ईश्वर, परमेश्वर आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचा चरितार्थ चालवणारे पोटार्थी तू नाकारलेस. तू नाकारलेस विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावरील विश्वास, तसाच आत्म्यावरील विश्वास, कारण या संकल्पना अवैज्ञानिक, तकलादू, पोटार्थी अशा तुला जाणवल्या. त्यामुळे तू संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावरील विश्वासही त्याज्य ठरवलास. मानव कल्याणासाठी तसेच संस्कार संवर्धनासाठी तुला काल्पनिक, स्वार्थी व पोटार्थी बाबी घातक वाटल्या. मानवी जीवनात त्यांना काही महत्वच नाही हे लक्षात आले तुझ्या. त्यामुळे तू म्हणालास, मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार, याविषयीच्या कल्पना करणे म्हणजे एक प्रकारचा भ्रमिष्ठपणाच. कोणते साधले जाते ज्ञान, कोणता बळावतो विवेक, त्यामुळे तू धिक्कार केलास काल्पनिक चर्वणांचा, अविद्येच्या प्रवासाचा. आत्म्याचे थोतांड लावलेच धुडकावून तू, कारण त्याची कोणतीही सिद्धता होऊच शकत नाही म्हणून. तरी देखील अतिसूक्ष्म चिंतनातून तू शरीर संवेदना, चेतना आणि विज्ञान म्हणजेच कॉन्शियसनेस यापैकी कशालाही आत्मा संबोधणे ही कल्पनाच नाकारलीस तू. तू नाकारलीस शून्यवादी मते काही धर्मगुरूंची आणि धिक्कार केलास त्यांच्या पाखंडी मतांचा. या विश्वाच्या प्रारंभ काळची माहिती सांगणाऱ्यांचे ज्ञान अमान्य केलेस. तसेच निर्माण केले माणसाला देवाने हे नाकारलेस आणि म्हणालास, ब्रह्म नावाच्या कोणा एकाच्या शरीरातून माणसाचा जन्म होतो हे सर्वथा आहेच.

अफाट शक्तीचे आम्ही धनी, अथांग अमुची ही करणी, रोखून वादळे छातीवरती नवी पहाट आणू धरणी. नमस्कार, आजच्या युवा शक्तीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगे. श्रोते हो, युवा हा शब्द केवळ दोन अक्षरांचा नाही, या शब्दाला उलट वाचा.

कसा तयार होतो? वायू, नक्कीच. वायू ज्याप्रमाणे प्रचंड वेगाने वाहत असतो, जो थांबत नाही, ज्याला कुणी बांधून ठेवू शकत नाही आणि जो प्रसंगी वादळ बनून जुनी जीर्ण झाडं उन्मळून टाकण्याची ताकद ठेवतो, अगदी तसाच युवा सुद्धा असतो. ज्याच्या मनगटात अंगार, डोळ्यात उद्याची स्वप्न आणि छातीत संकटांशी भिडण्याची हिंमत असते त्याला युवा म्हणतात. वय 18 ते 35 म्हणजे केवळ शरीराची वाढ नाही तर विचार, कृती आणि ध्येयवादाने भारलेली ही एक अवस्था असते. आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. संपूर्ण जगाचे डोळे भारताकडे लागलेले आहेत, कारण आपल्याकडे जगातील सर्वात मोठी युवा शक्ती आहे. पण प्रश्न असा आहे, ही ताकद केवळ संख्येपुरती उरणार आहे की काय, की ती जगाचं नेतृत्व करणार आहे? याच विषयावर आपण चर्चा करूया आजच्या युवा शक्तीमध्ये. इतिहास साक्षी आहे, जगातील कोणताही मोठा बदल, कोणतीही मोठी क्रांती वयस्कर मुत्सद्द्यांच्या चर्चेतून झाली असली तरी ती मैदानात उतरून तडीस नेण्याचं काम नेहमी तरुणांच्या रक्ताने केलंय. महाराष्ट्राच्या या पवित्र मातीत जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पहा. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी जेव्हा मुलं खेळण्या बागडण्यात रमतात तेव्हा या छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. कुणाच्या जरावर? मुठभर मावळ्यांच्या. जे सगळे तरुण होते, तानाजी, बाजीप्रभू, शिवाकाशीद, हे सगळे तरुण रक्ताचे अंगार होते. विचार करा, जर त्या वयात महाराज शिवरायांनी सुरक्षिततेचा मार्ग निवडला असता तर आज आपला इतिहास काय असता? स्वामी विवेकानंद यांनी जगाला हलवून सोडलं जेव्हा ते 1893 शिकागो परिषदेत उभे राहिले, तेव्हा त्यांचं वय अवघ 30 वर्ष होते. स्वामीजींनी तरुणांना एकच मंत्र दिला, उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. स्वामीजी नेहमी म्हणायचे, मला 100 ध्येयवादी लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असलेले तरुण द्या, मी भारताचा कायापलट करून दाखवेन. स्वातंत्र्य लढ्याकडे नजर टाकताना जर पाहिलं तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत मुखाने फासावर जाताना भगतसिंगांचे वय काय होते? अवघे 23 वर्ष. विनायक दामोदर सावरकरांनी लंडनमध्ये अभिनव भारतच्या माध्यमातून ब्रिटिशांची झोप उडवली तेव्हा ते तरुण होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 35-36 व्या वर्षी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून हजारो वर्षांची सामाजिक विषमता मोडून काढली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या 17 व्या वर्षी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या महापुरुषांनी तारुण्याचा अर्थ मौज मजा असा न लावता त्यांनी तारुण्याचा अर्थ ध्येय आणि समर्पण असा लावला. मित्रांनो, इतिहास तर गौरवशाली आहेच, पण आजचा वर्तमान काय सांगतोय? आज भारत जागतिक पट्टावर 5वी मोठी अर्थव्यवस्था बनलाय, उद्या 3री बनेल. ही प्रगती कोणाच्या खांद्यावर सुरू आहे? ती आजच्या युवा अभियंते, संशोधक, शेतकरी आणि उद्योजकांच्या खांद्यावरच हो ना. स्टार्टअप्स आणि डिजिटल क्रांती. एकेकाळी तरुण नोकरीच्या शोधात फिरायचे, आज 22 ते 25 वर्षांचे तरुण कोट्यवधींच्या कंपन्या, युनिकॉर्न्स उभारत आहेत आणि शेकडो हातांना रोजगार देत आहेत. अंतराळ संशोधनाच्या बाबतीत बघायचं झालं तर जेव्हा चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं तेव्हा इस्रोच्या नियंत्रण कक्षात जल्लोष करणारे बहुतांश शास्त्रज्ञ हे 30 ते 35 वयोगटातले तरुण चेहरे होते, ज्यामध्ये अनेक तरुण महिला शास्त्रज्ञ आघाडीवर होत्या. क्रीडा क्षेत्र, ऑलिम्पिक असो, पॅरालिम्पिक असो किंवा क्रिकेट, नीरज चोप्रा सारखा तरुण शेतकरी कुटुंबातून येतो आणि भालाफेकमध्ये भारताला जागतिक सुवर्ण पदक मिळवून देतो. जेव्हा जेव्हा तरुणाईला संधी मिळाली तेव्हा तेव्हा तिने सिद्ध केलं की आम्ही कोणापेक्षा कमी नाही. पण मित्रांनो, आता नाण्याची दुसरी बाजू पाहण्याची वेळ आली आहे. व्यासपीठावरून केवळ गोड बोलणं आणि टाळ्या मिळवणं हा माझा उद्देश नाही. आज आपल्याला छातीवर हात ठेवून एका अत्यंत कटू सत्याला सामोरं जावं लागणार आहे.
आज आपली युवा शक्ती खरोखरच योग्य दिशेने जाते का? आजचा तरुण दिवसातले 5 ते 6 तास मोबाईल स्क्रीनवर, इंस्टाग्रामच्या रील्सवर आणि नको त्या व्हिडिओजवर वाया घालवते. अंगठ्याने स्क्रीन स्क्रोल करण्यात आयुष्य संपत चाललंय. विचार करा, जो मेंदू जगाचा शोध घेऊ शकला असता तो मेंदू आज 15 सेकंदाच्या फालतू रील्समध्ये अडकून पडलाय. म्हणजेच आजच्या तरुणाईला कुठेतरी डिजिटल व्यसन जडलंय असं आपण म्हणू शकतो. आज शाळा, महाविद्यालय आणि गल्ली बोळात गुटखा, दारू, अंमली पदार्थ यांचा विळखा घट्ट होत चाललाय. ज्या वयात जिममध्ये जाऊन छाती रुंद करायची, त्या वयात तरुण नशेच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होत आहेत. ही संपत्ती देशाची आहे, ती अशी वाया जाता कामा नये, हो ना? व्यसनाधीनताकडे जो तरुण वळतोय त्यांना नक्कीच आपण वेळेवर सावध करणं हे आपलीच जबाबदारी आहे. आज तरुणाई महापुरुषांचे विचार वाचत नाही, केवळ त्यांच्या नावावर गाड्यांवर स्टिकर्स लावणं, डीजेवर नाचणं, सोशल मीडियावर वाद घालणं यालाच स्वाभिमान समजू लागली असं वाटतं कधी कधी. शिवरायांचे विचार चरित्रात उतरवणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं हे कुठेतरी आपण विसरत चाललोय का? आणि बऱ्याचदा असंही बघायला मिळतं की अपयशाने खचून जाणं, आत्महत्या करणं, संयमाचा अभाव ही आजच्या तरुणाईची मोठी कमजोरी बनली आहे. कारण आजची जी पिढी आहे, आजची जी तरुणाई आहे, तिला इन्स्टंट यशाची सवय लागली आहे. कष्टाची तयारी मात्र कमी पडतीय कुठेतरी. तर हा सगळा विचार केला तर नक्कीच आपल्या मनात कुठेतरी शंका जाते आणि नक्कीच आपल्याला ती विचार करायला भाग पाडते. पण मग यातून मार्ग काय? आजच्या तरुणाने स्वतःला कसं घडवलं पाहिजे? तर त्यासाठी काही टिप्स आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण आज चर्चा करणार आहोत. ज्ञानासोबत कौशल्य, येस, स्किल विथ नॉलेज. केवळ पदवी घेऊन कागदी वाघ बनण्यापेक्षा आज जगाला पदवीपेक्षा तुमच्या हातात काय कौशल्य आहे, काय स्किल आहे यात रस आहे. तंत्रज्ञान शिका, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI याच्यात एक्सपर्टीज घ्या, संवाद कौशल्य आत्मसात करा. नक्कीच या सूत्रांनी तुम्ही नक्कीच यशाचं शिखर गाठायला सहज साध्य करू शकाल. स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, गीतेचे श्लोक वाचाच, पण त्यासोबत फुटबॉल खेळा, शरीर मजबूत करा, रोज 1 तास आपल्या शरीराला नक्की द्या, व्यायाम करा, घाम गाळा आणि त्यासोबतच मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा, कारण निरोगी शरीरातच कणखर मन वास करत असतं. केवळ स्वतःच्या पगाराचा आणि घराचा विचार न करता आपल्या गावासाठी, शहरासाठी, पर्यावरणासाठी आपण काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. झाडं लावणे, पाण्याचं संवर्धन करणं, गरजू मुलांना शिकवणं यासारख्या सामाजिक कामात हातभार लावला तर नक्कीच विकास हा ठरलेलाच असेल. आणि यासोबतच पुस्तकांशी मैत्री करा. जी पिढी वाचत नाही ती पिढी विचार करू शकत नाही, आणि जी पिढी विचार करत नाही तिला कोणीही सहज गुलाम बनवू शकतं. म्हणून अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीनं विचार करायला शिकलात तर नक्कीच तुमचे निर्णयसुद्धा अचूक ठरू शकतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांनी व्हिजन 2020 लिहिलं होतं, भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे त्याचं तरुण मन. स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न 3 असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. अगदी खरं मित्रांनो, स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न तीच असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. झोपेत पडणारी स्वप्न ही मनाची क्षणिक विश्रांती, कल्पना किंवा केवळ एक आभास असतात. ती सकाळी डोळे उघडताच हवेत विरून जातात, पण जागेपणी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न माणसाचा श्वास, ध्यास आणि जगण्याचं कारण बनतात. जेव्हा एखाद्या ध्येयाचा माणसांच्या अंतर्मनात असा ठसा उमटतो ना, तेव्हा आरामाची जागा एका सर्जनशील अवस्थेने घेतलेली असते. ती अस्वस्थता माणसाला झोपूच देत नाही, कारण डोळ्यात बंद पापण्यांमध्ये रंगणाऱ्या चित्रांपेक्षा भविष्यात घडवायचे वास्तव कितीतरी पटीने मोठे आणि लख्ख असते.
रात्र सगळ्यांसाठी सारखीच शांत असते. फरक एवढाच असतो की बहुसंख्य लोक ती स्वप्न पाहण्यात घालवतात, तर इतिहास घडवणारे मोजके लोक ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागी राहतात. शांत झोपेत जे हरवून जातं ते केवळ एक स्वप्न असतं, पण रात्रीच्या शांततेत सुद्धा जे जळतं तेच माणसाचं खरं अस्तित्व असतं. खऱ्या स्वप्नांचं वैशिष्ट्य हेच असतं की ती तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये रमूच देत नाहीत. ती सतत जाणीव करून देतात की तुमच्याकडे वेळ मर्यादित आहे आणि गाठायचं शिखर खूप उंच आहे. त्यामुळे झोप उडवणारी अशी स्वप्न असणं हे शाप नसून काहीतरी असामान्य घडवण्यासाठी मिळालेली एक मोठी ऊर्जा असते. तेव्हा मित्रांनो, इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. गढ्याळाचे काटे कोणासाठी थांबत नसतात आणि हे तारुण्याचं वय पुन्हा कधी येतच नसतं. या वयात तुम्ही स्वतःला घडवलं तर देश आपोआपच घडेल, हो ना? देश म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही, देश म्हणजे तुम्ही, आम्ही आणि आपली विचारसरणी. सीमेवर जाऊन गोळ्या झेलणं हीच फक्त देशसेवा नाही, तर आपल्या जागेवर आपल्या कामावर प्रामाणिक राहून काम करणं, भ्रष्टाचाराला नकार देणं आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणं ही सुद्धा सर्वात मोठी देशसेवा आहे. तेव्हा उठा, आळस झटका, नकारात्मकतेला लाथ मारा आणि जातीपातीच्या भिंती तोडून एकसंध व्हा आणि या देशाला पुन्हा जगद्गुरूच्या सिंहासनावर बसवण्यासाठी सज्ज व्हा. अंगारात पाय रोवून फुलांसारखे फुलायचं असतं, अंगारात पाय रोवून फुलांसारखं फुलायचं असतं, वादळांशी पैज लावून आभाळ कवेत घ्यायचं असतं, वय सरलं तरी मन कधी म्हातारं होऊ द्यायचं नसतं, या अवखळ जगण्यालाच तर तरुणाई म्हणायचं असतं. पापण्यांवर स्वप्नांचे भार, बाहूंमध्ये अफाट जोर, वाटेतल्या अंधारालाही दाखवू आशेची पहाट थोर. तरुणाई म्हणजे केवळ वयाचा एक आकडा किंवा आधार कार्डवरची जन्मतारीख नाही. तरुणाई म्हणजे सळसळते विचार, नवनवीन प्रयोगांची भूक आणि व्यवस्थेला सकारात्मक प्रश्न विचारण्याचं धाडस. एका बाजूला डोळ्यात तरंगणारी आभाळा एवढी स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला जमिनीवर घाम गाळण्याची तयारी, या दोन्हींचा संगम म्हणजे तारुण्य. वादळांनाही वाट बदलायला लावणारा वेग म्हणजे तरुणाई. जिथं सुरक्षिततेपेक्षा संकटांशी भिडण्याचा आनंद मोठा असतो त्या वळणाचं नाव म्हणजेच तारुण्य. तारुण्य ही निसर्गानं दिलेली ताकद आहे, पण त्याला दिशा देणं हा स्वतःचा निर्णय असतो. उघड्या डोळ्यांनी आभाळ कवेत घेण्याची जिद्द आणि वास्तवाशी भिडण्याची हिंमत म्हणजे खरी युवा शक्ती. तरुणाई ही मानवी आयुष्यातली सर्वात सुंदर आणि तितकीच नाजूक अवस्था असते. या वयात भावनांचा कल्लोळ असतो, पण त्याचबरोबर सृजनाची अफाट ताकदही असते. आजच्या डिजिटल युगात तरुणाईसमोर आभासी जगाची अनेक प्रलोभने असतात. रील्सच्या झगमगाटात, तात्पुरत्या लाईक्सच्या शोधात आयुष्य वाहून जाण्याचा धोका मात्र मोठा असतो. परंतु खरी तरुणाई तीच जी स्वतःचा रस्ता स्वतः बनवते. जेव्हा तरुण पिढी आपल्या ऊर्जेचा वापर, आपल्या शक्तीचा वापर केवळ मौजमजेसाठी न करता ज्ञान, कौशल्य आणि समाजहितासाठी करते, तेव्हा ती केवळ स्वतःचं भविष्य घडवत नसते तर संपूर्ण राष्ट्राचा इतिहास बदलते. स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेलं छोटंसं पाऊल उद्याची मोठी क्रांती घडवू शकतं. म्हणूनच तरुणाई म्हणजेच युवा शक्तीची ताकद ओळखणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. तेव्हा इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. ना थांबणे ठाऊक आम्हाला, ना झुकणे ठाऊक आम्हाला, आम्ही घडवू नवा इतिहास हा विश्वास देतो जगाला. पेटवू मन, उजळू दिशा, घेऊन विजयाची ही युक्ती भारत मातेच्या चरणी समर्पित, हीच आमची खरी युवा शक्ती, हीच आमची खरी युवा शक्ती. श्रोते हो, आजच्या युवा शक्तीमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत.

0: मैत्रिणींनो, इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 23वा भाग ऐकत असताना आपण ऐकलत की NCCमुळे लेखिकेला अनेक फायदे झालेत. सर्वात मोठा आणि पहिला फायदा म्हणजे त्यांच्या अंगी धीडपणा आला, शिस्त आली, अनेक ओळखी झाल्यात. त्यातून खूप साऱ्या मैत्रिणीही मिळाल्यात. NCCमुळे त्यांना नवनवीन ठिकाण पाहायला मिळालीत, नवे अनुभव आलेत, काही कडू काही गोड, पण एकूणच ते जीवनच वेगळं आणि हलकं फुलकं वाटू लागलं होतं. लेखिका आर्ट्सला गेल्यानं हवे ते मनासारखे विषयही मिळाले होते. पहिल्या वर्षी समर कॅम्पसाठी म्हणून गुजरातमध्ये अहमदाबादला जाण्याचा योग आला. लेखिका लिहितात, अहमदाबाद सुंदर आणि स्वच्छ शहर. लष्कराच्या त्या भव्य परिसरात 10 दिवस कसे गेले ते कळलेच नाही. सकाळी अस्सल तुपातला शिरा, ग्लासभर दूध, दुपारी छान जेवण, सायंकाळी ताक आणि लस्सी, आणि पुन्हा रात्री ताजं चांगलं जेवण. जेवणाची बिलकुलच हाल नाहीत, त्यामुळे तिथे आलेल्या 4-5 हजार मुली खूपच खुश होत्या. रात्री उशिरापर्यंत आपापल्या प्रदेशातले सांस्कृतिक कार्यक्रमही चालायचे. मैत्रिणींनो, आरडी परेडसाठी म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून 4-6 मुलींची निवड करायची होती. 1.5 महिना आधी आणि 1.5 महिना नंतर, असे एकूण 3 महिने तू अभ्यासापासून दूर राहशील म्हणून तुझं तूच ठरव, असे अण्णासाहेब लेखिकेला म्हणाले. पण पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी लेखिका यशस्वी होऊ शकला नाहीत. शेवटच्या वर्षी मात्र गेलेल्या संधीचं दुःख करत बसण्यापेक्षा आपण 12 दिवसांच्या शिबिरासाठी म्हणून दार्जिलिंगला जायचं असं ठरलं. हा कॅम्प होता दार्जिलिंगच्या कॅलिंगपॉंग या ठिकाणी. मैत्रिणींनो, दार्जिलिंग चहो बाजूंनी डोंगर वेढलेले, 20-25 एकरांच्या परिसरात छोटे छोटे तंबू, प्रत्येक प्रांताचे 3-4 तंबू. थंडीच्या दिवसात हातपाय गारठलेले असायचे, त्यात पुन्हा पाण्यात तेही बर्फाच्या टेंटच्या चोहोबाजूच्या खणलेल्या खाचा पाण्याने तुडुंब भरलेल्या असायच्या. पहाटे उठून सर्वांनी भराभर तंबूभोवतीचे पाणी उपसायचे, कारण ड्युटी इज ड्युटी. आणि एवढ्या कडाक्याच्या थंडीच्या दिवसात तर आंघोळीला सुटीच असायची. दार्जिलिंग हिमालयातील एक थंड हवेचे ठिकाण, उंचावर हिरवेगार डोंगर अगदी जवळ वाटायचे, धुक्यांचे ढग, दाट दाट धुकं. त्या धुक्यातून वाट काढत डोंगर उतरणीला लागायचं, पाय पळतच राहायचे पळतच राहायचे, पण डोळे मात्र सृष्टीचं हे सौंदर्य अधाशासारखं पीतच राहायचं. किती सुंदर तो सूर्योदय. डोंगर उतरणीला लाल भगवी कौलारू घरं, जिकडे पहावे तिकडे हिरवेगार चहाचे मळे, अगदी शिस्तबद्ध सैनिकांसारखे, वाफ्या वाफ्यांनी नीट ठराविक उंचीतच वाढणारे. मैत्रिणींनो, लेखिका लिहितात, खरंच काही दिवस इतके चांगले असतात की त्याचे विस्मरणच आपल्याला कधी होत नाही. त्यापैकीच हे दार्जिलिंगचे सुंदर दिवस, फुलवाकरासारखे, कधी आणि कसे उडून गेले ते कळलेच नाही. मैत्रिणींनो, पण आता स्मरणात राहिल्या त्या मुलायम सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरी आठवणी दार्जिलिंगच्या.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलीत सनाथांचाच भरणा जास्त होता. अनाथांची संख्या बोटावर मोजणे एवढीच. शाळेला सुट्टी लागली की आपण कुणाकडे जायचं असा प्रश्न मनाला भेडसावायचा. घराची वाताहत झाल्यानंतर आधार पळून जातात, वासे गळून पडतात आणि घर खायला उठत. आता वसतिगृहालाच घर समजून दिवस काढायचे असं ठरलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सणासाठी वसतिगृहातल्या सनात मुली आनंदाने आपापल्या खरट्यात उडून जायच्या. वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी काविळ झाला, तोही नेमका परीक्षेच्या दिवसात. कसे बसे पेपर दिले, शेवटचे 2 मात्र देता आले नाहीत. मी अण्णांकडे न जाता वसतिगृहावर राहून ऑक्टोबरच्या परीक्षेला बसले आणि 2 विषय काढून टाकले. परीक्षा दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या डोक्यात प्रश्नांच्या मुंग्या गोंधळ खालायला लागल्या. अजूनही तो दिवस आठवतो. वेळ सायंकाळची. सूर्य हळूहळू आपल्या निवासाकडे वळला होता. त्या भल्या मोठ्या वसतिगृहाच्या हॉलमध्ये मी एकटीच एका कॉटवर बसून काहीतरी वाचत होते. चारी बाजूला असलेल्या भिंती खायला उठल्यासारख्या भासत होत्या. एका दुसरी पाल कोपऱ्यात लटकलेल्या जाळ्यात खाद्य शोधताना दिसायची. इतक्यात आवाज आला, इंदू बेटी. आणि मी मागे वळून पाहिलं. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मामा क्षीरसागर. सभागृहाच्या दारातूनच इंदू इंदू असं म्हणतच आत आले. मी धावतच जाऊन त्यांना बिलकले. किती वर्षांनी मामा मला भेटत होते आणि तेही असे अचानक. डोळ्यातून आपोआपच आनंदाश्रू बाहेर पडले. मामांनाही गहिवरून आलं होतं. पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, बेटी, इंदू बेटी, हे बघितलंस का मागे कोण आहे ते? बाप रे, एक गोरे पान पोलीस अधिकारी. ते त्यांच्या बरोबर होते. इतका वेळ त्यांच्याकडे माझं लक्षही गेलं नव्हतं. त्यांना पाहून काळजात एकदम घस्स झालं. मामांशी बोलतानाची लिंकच तुटली. पोलीस अधिकारी आणि ते कशासाठी आले इथं? हा प्रश्नच मनात घोळायला लागला. मी बुचकळ्यात पडलेली पाहून मामा जोराने हसले आणि म्हणाले, अरे घाबरू नको इंदू बेटी, हे पोलीस अधिकारी असले तरी तू जशी माझी बेटी तसाच हाही माझा छोकरा. हा औरंगाबादमध्ये मोठा पोलीस अधिकारी आहे, राजाभाऊ आटाळे याचं नाव. अगं, यांच्यामुळेच तर तू कुठे राहतेस याचा शोध मला घेता आला. मी मोकळ्या मनाने श्वास सोडला. दोघांनाही मग बसायला सांगितलं, पाणी दिलं. दाढीवरून हात फिरवत मामा म्हणाले, इंदू बेटी, अगं तुझ्या अधीक्षिका बाई कुठं आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. पहिले तर त्यांची परवानगी न घेताच मी तडक आत आलो. दरवाजा उघडा होता. प्रवेश करताना कोणीही विचारलं नाही, अडवलं नाही. कोण अडवणार म्हणा? हा पोलीस अधिकारी आहे ना, बरोबर. मामा क्षीरसागर जे काही बोलायचंय ते सावकाश पण एकदम बोलून टाकत. त्यांचं सगळं बोलून झाल्यावर आम्ही सगळे नंदाताईंच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांची ओळख करून दिली. मामा नंदाताईंना म्हणाले, मी या छोकरीला दिवाळीसाठी घेऊन जायला आलोय. अण्णासाहेबांना अगोदरच कळवलेलं आहे, त्यांची परवानगी आहे. तेव्हा मी तिला दर्यापूरला घेऊन जात आहे. मग ताईंनी त्यांची काहीही विचारपूस न करता दिवाळी सणासाठी मला त्यांच्याबरोबर पाठवून दिलं. एवढं मात्र खरं की नंदाताई माणसं ओळखण्याच्या बाबतीत फारच हुशार होत्या. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांची मी पाल्य असल्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय मला कुठंही जाता येत नव्हतं. औरंगाबादच्या वास्तव्यात त्यावेळच्या पब्लिक स्कूलचे प्राचार्य व्ही व्ही चिपळूणकर यांचं सहाय्य अडीअडचणीला घ्यावं असं मामांनी सांगितलं होतं. शिवाय पोलीस अधिकारी अटाळे होते. या दोघांवर विश्वास ठेवून मला दर्यापूरला दिवाळीसाठी जाण्याची परवानगी मिळाली. मी आणि मामा दोघही दर्यापूरला आलो. मी आणि मामा दोघही दर्यापूरला आलो. शांताताई पितळे मामांची मानलेली मुलगी. मामांनी शांताबाई पितळे यांची मुलगी म्हणून सांभाळ केलेला. ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या शांताताईंना मामांनी सगळी काही मदत केली. मलाही दिवाळीच्या सणांसाठी त्यांच्याकडेच नेलं होतं. त्यांच्या घराजवळ जाताच मामा म्हणाले,
3: शांता हे पोरी, ही बघ आपली इंदू. तू म्हणत होतीस ना तिला आपल्याकडे घेऊन या म्हणून, म्हणून मी घेऊन आलो. आपल्या आवीला बहीण आणली. हे बघ रे अविनाश, तुझी छानुकली बहीण.
2: मामाचा आवाज ऐकून अविदादा पळत पळतच बाहेर आला. मी शांता मावशीला वाकून नमस्कार केला. उभं राहणार इतक्यात मावशी पोटाशी धरून म्हणाल्या, बरं झालं बाई, माझी पोर किती दिवसांनी भेटली. किती दिवसांची वाट पाहते ग मी तुझी. अगं मामा नेहमी तुझी आठवण काढतात. आज या दिवाळीला मुहूर्त लागला म्हणायचा. बर हे बघ, हातपाय धुवून घे, मी गरम गरम खायला देते. स्वतःची लेख आल्याचा आनंद व्हावा इतका आनंद, इतका आनंद शांता मावशीला झालेला दिसला. त्या आत गेल्या. आम्ही हातपाय धुवून यायच्या आधीच फराळांनी भरलेल्या ताटल्या आमच्या पुढे ठेवल्या. इतक्या झटपट हे कसं काय घडलं? मी क्षणभर घोटाळ्यातच पडले. हे बघ इंदू, हे घर तुझं आहे. तुझ्या हक्काच्या आईचं, तुझ्या मोठ्या आवीदादाचं आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मामांचं. संकोच करायचं नाही, हवं ते माग, काय पाहिजे ते सांग. या घरात परकेपणा बिलकुल नको. या स्नेहाळू ममताळू पाहुणचारानं मी तर पार गुदमरून गेले होते. एवढं प्रेम देणारी माणसं मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहत होते. तसं पाहिलं तर शांता मावशींचं दर्शन पहिल्यांदाच झालेलं होतं. रक्ताचं नातं नसतानाही असं घडतंच कस? हे सगळं अघटित होत. सख्खे मामा मामी आणि त्यांच्या मुलांचा अनुभव घेतल्यानंतर तसं पाहिलं तर मी कोण होते मामा क्षीरसागरांची, शांता मावशींची आणि अविदादाची? दिवाळीचा पहिला दिवस उगवला. शांता मावशींनी भल्या पहाटेच मला उठवलं सगळ्यांच्या अगोदर. इंदू इंदू चल, तोंड धू, दात घास. घरापासून 8-10 पावलांवर स्नानगृह होत. मावशी बरोबर मी तिथं गेले. बंब ढणाढणा पेटलेला होता, त्यातलं पाणी सू सू करत उकळत होत. शांता मावशींनी तांब्याच्या घंगाळात गरम पाणी काढलं. सुगंधी तेल उठण्याने अंग चोळलं, भरपूर तेलाने केस माखले आणि चोळून चोळून गरम पाण्यानं नाहीला घातलं. अख्ख्या स्नानगृहात गरम पाण्याच्या वाफा, सुगंधी तेलाचा आणि साबणाचा वास दरवळत होता. कित्येक वर्षानंतर आज माझ्या पाठीला मायेचा हात लागलेला होता. अभ्यंग स्नान काय असतं हे मी त्या दिवशी अनुभवलं. आईची माया, तिचा हात यापेक्षा का निराळा असतो? माझ्या डोळ्यातून गळकण पाणी आलं. मावशीच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता.
3: आपली लेकच जशी काही प्रथम घरी आली आहे असं समजून ती मला कुठं ठेवू आणि कुठं नको असं करत होती. तिच्या प्रत्येक हालचालीतून ते मला दिसत होत, व्यक्त होत होत. तिनं घातलेलं ते स्नान पहिलं आणि अखेरच. कारण पुन्हा शांता मावशीकडे दिवाळीला कधी गेलेच नाही. गेले ते अशीच धावत पळत, फुरसत कधी मिळालीच नाही. परंतु याचंही मामानं केवढं कौतुक. त्यांच्या आजूबाजूच्या शिक्षकांना जेव्हा हे समजलं तेव्हा तेही भेटायला येत, फराळासाठी घरी घेऊन जात. लक्ष्मी पूजनाचा दिवस मी रांगोळी काढली, ती मामांना खूप आवडली. काय होतं त्या रांगोळीत? एक मोठी पणती, त्याची तेवती ज्योत आणि त्या ज्योतीत बापूजी, गांधीजींच्या हातात काठी आणि ते पाठमोरे पाहत आहेत राष्ट्राकडे. रांगोळीतला आशय लक्षात आल्यानंतर माझं केवढं कौतुक. अविदादानं कौतुकानं रांगोळीचे फोटो काढले आणि तो सगळ्यांना सांगत सुटला, माझ्याकडे आलेल्या ताईनं काढलेली रांगोळी बघायलाच चला. मामा सोडून बाकी सगळी माणसं मला नवीनच होती, तरीही ती आपली वाटली, आधीच्या जन्मापासूनची ओळखीची असल्यासारखी. मी तर निर्व्यास प्रेमानं अक्षरशः गुदमरून गेले होते. भाऊबीजे दिवस मी अविदादाला ओवाळलं, त्याला सुंदरस पातळ ओवाळणीत घातलं. माझ्या डोळ्यातून टपकन पाणी गळून पंचारतीच्या ताटात पडलं. अरे इंदू, काय झालं तुला रडायला? आणि या शुभ दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी? मामा जवळच बसले होते, मावशीही उभ्या होत्या, दोघांनीही ते पाहिलं. सगळेच स्तब्ध झालेले. आवी दादाला बहीण मिळाल्याचा आनंद शांता मावशींच्या चेहऱ्यावर दिसला, पण माझ्या मनात माझे दोन भाऊ ते कुठे असत? दोघही वेगवेगळ्या ठिकाणी. या वेळेला काय करत असतील? त्या दोघांना कोण ओवाळी? कोण त्यांना स्नान खाली? असा विचार येऊन माझं मन भडभडून आलं. मला मात्र शांता मावशींच्या रूपाने आई भेटली, मामा भेटले, पण माझ्या भावांना कोण भेटणार? ते दोन भाऊ तरी एकमेकांना भेटले असतील का? आवी दादाला ओवाळण्यासाठी हाती घेतलेलं ताट त्याला ओवाळून खाली ठेवलं. शांता मावशीला जाऊन बिलगले, खूप रडले. मन अगदी मोकळं केलं. याशिवाय दुसरं माझ्या हातात होत तरी काय? माझं मन मात्र आतल्या आत माझ्या भावांसाठी झुरत होत. गोड गोड पदार्थ डोळ्यापुढे आले की दोघांचेही चेहरे त्यात दिसत होते मला. त्यांना सोडून खाणं म्हणजे मला स्वार्थीपणा वाटत होता, अप्पलपोटेपणा वाटत होता. पण खरंच मी अगदी असहाय्य होते.
0: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 24वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

श्रोत्या हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या आरजे कट्टा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये आपण गप्पा करणार आहोत, बोलणार आहोत एका खास अशा विषयावर, आयुष्यावर बोलू काही, म्हणजेच आयुष्य एक चकवा. घर म्हातारी होतात की माणसं, हा प्रश्न मला नेहमी पडतो. खरंय ना, घर म्हातारी होतात की माणसं? काय वाटतं तुम्हाला? भिंती तशाच असतात, देवघरातला दिवा तसाच तेवत असतो, अंगणातलं तुळशी वृंदावन तसंच उभं असतं. बदलतो तो फक्त आवाजांचा पोत, एकेकाळी खेळण्यांचा खळखळाट, अभ्यासाचे आवाज, रुसवे फुगवे, पाहुण्यांची वर्दळ यांनी भरून गेलेलं घर एका टप्प्यावर इतकं शांत होतं की घड्याळाची टिकटिकही बोलकी वाटू लागते. जीवन कदाचित असंच जगावं, असंच असावं सुद्धा भरती ओहोटीच्या समुद्रासारखं. कधीकाळी दोन जीवांनी संसाराची एक छोटी होडी पाण्यात सोडली होती. त्यांना किनारा कुठे आहे याची कल्पना नव्हती, पण एकमेकांचा हात हाती होता, एवढीच त्यांची ती श्रीमंती. नंतर त्या होडीत लेकरं चढली, त्यांच्या हसण्याने होडी भरली, त्यांच्यासाठी आईबापांनी स्वतःची स्वप्न किनाऱ्यावर ठेवली. अनेक वर्ष त्यांनी वल्ली मारल्या, स्वतःच्या थकव्याची दखल न घेता. लेकरं मोठी झाली, एके दिवशी ती आपापल्या किनाऱ्यावर उतरली. हे निसर्गाचं तत्वच आहे म्हणा, पक्षी पंख फुटल्यावर घरात राहत नाहीत, नदीचं पाणीही एकाच वळणावर थांबत नाही, हो ना? मात्र घरटं तिथंच राहतं. आजच एक फेसबुकवर पोस्ट वाचली, सुवर्ण महोत्सवी विवाह दिन. दोन वृद्ध मनांनी फार मोठी अपेक्षा केली नव्हती, घरात सगळे जमतील, दोन शुभेच्छा मिळतील एवढंच. पण आयुष्याला नाट्यमय वळणं फार सहज देता येतात. फोनवर मुलाचा आवाज आला, आई आज आमचा बाहेरचा कार्यक्रम आहे, तुम्ही जेवून घ्या, औषधं वेळेवर घ्या. किती साधं वाक्य आणि किती खोल. त्या वाक्यात काळजी होती पण वेळच नव्हता, प्रेम होतं पण उपस्थिती नव्हती. फोन संपला, क्षणभर शांतता पसरली. त्या शांततेत दोष नव्हता, कारण प्रेम करणारी माणसं दोष मोजतच नाहीत, ती फक्त रिकाम्या जागा व्यापून ठेवतात, जपून ठेवतात. तो तिच्याकडे पाहत राहिला, ती त्याच्याकडे. मग ती म्हणाली, आजचा दिवस दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचा नसतो, तो आपण आपला जगायचा असतो, तो आपणच एकमेकांना द्यायचा असतो. तो मंद हसला, हो आपण दोघं आहोत ना. आणि त्या दोन शब्दात त्यांच्या 50 वर्षांच्या संसाराचं सार दडलं होतं. मुलांनी दिलेल्या वस्तूंपेक्षा त्यांना एकमेकांची सोबत मोठी वाटली, फुलांच्या गुच्छापेक्षा तिच्या हाताचा स्पर्श मौल्यवान वाटला, शुभेच्छांच्या 1000 संदेशांपेक्षा त्याचं तू आहेस ना हे वाक्य पुरेसं होतं. त्या रात्री त्यांनी घरातच छोटासा सोहळा केला, देवापुढं दिवा लावला, जुन्या फोटोंचा अल्बम उघडला, एका फोटोवर दोघांच्याही नजरा थांबल्या. तरुणपणातले ते दोघ, डोळ्यात स्वप्न होती, केस काळे होते, चेहऱ्यावर उत्साह होता, हातात काहीच नव्हतं पण मनात संपूर्ण जग होतं. आज आरशात चेहरे बदलले होते, केस पांढरे झाले होते, हातावर सुरकुत्या होत्या, चालण्याचा वेग कमी झाला होता, पण एक गोष्ट बदलली नव्हती, ती म्हणजे एकमेकांकडे पाहण्याची नजर. कदाचित संसाराचं खरं यश हेच असावं, हो ना? श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. 50 वर्षांनीही समोरची व्यक्ती माझी वाटणं, आयुष्याच्या सुरुवातीला आपण घर बांधतो, मग त्या घरात मुलांचे आवाज भरतो, मुलं मोठी होतात, घर सोडतात, आणि शेवटी लक्षात येतं आपण ज्यासाठी घर उभं केलं होतं ते घर नव्हतंच, ती माणसं होती. पण माणसं आपापल्या वाटेने निघून गेल्यावर घर उरतं,
भिंती उरतात, खिडक्या उरतात, देवघर उरतं, आठवणी उरतात, आणि उरतो तो एक प्रश्न, आपण खरंच जगलो आहोत का? कदाचित आपण जगत असतो पण अनेकदा जगणं पुढे ढकलत असतो. मुलं मोठी झाली की, नोकरी संपली की, घराचं कर्ज फेडलं की, थोडा वेळ मिळाला की, नंतर भेटू, नंतर बोलू, आणि मग तो नंतर कधी कधीच नाही होतो हे कळतसुद्धा नाही. म्हणून आयुष्य हा कदाचित एक चकवा आहे. आपण कायम काहीतरी मिळवण्यासाठी धावत राहतो आणि जे आपल्या जवळ असतं त्याची किंमत समजायला, ते हातातून निसटण्याची वेळ येईपर्यंत आपल्याला समजत नाही. मुलांना मोठं करताना आईबापांनी स्वतःला विसरू नये आणि मुलांनी मोठं होताना आईबापांना विसरू नये. आईबापांना नेहमी तुमचा वेळ, तुमची संपत्ती किंवा तुमची मोठी भेटवस्तू नको असते. कधी कधी त्यांना फक्त एवढंच हवं असतं, आई कशी आहेस, बाबा औषधं घेतलीत का, आज तुमच्यासोबत चहा घेऊया, चल जुन्या आठवणी काढूया. या छोट्या छोट्या वाक्यांमध्ये त्यांच्यासाठी संपूर्ण जग सामावलेलं असतं. कारण वय वाढतं तसं माणसाला वस्तूंची नाही सोबतीची भूक लागते. आणि एक दिवस आपल्यालाही कदाचित त्या शांत घरात बसून घड्याळाची टिकटिक ऐकावी लागेल. तेव्हा घरातल्या भिंतींना दोष देऊ नका, रिकाम्या खुर्च्यांना दोष देऊ नका, नशिबाला दोष देऊ नका. आज जे आपल्याजवळ आहेत त्यांच्यासाठी आजच थोडा वेळ काढा, आजच फोन करा, आजच भेटा, आजच मनापासून बोला. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ उद्या नसतोच, योग्य वेळ नेहमी आजच असते. आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत बँक बॅलन्स, पद, प्रसिद्धी, पुरस्कार, मोठं घर किंवा महागड्या वस्तू येणार नाहीत. सोबत राहतील काही चेहरे, काही आवाज, काही स्पर्श, काही आठवणी आणि काही हळवे क्षण, ज्यांच्यासाठी आपण मनात म्हणू, अरे हे अजून थोडं जगता आलं असतंच की. म्हणून आज घरात आईबाबा असतील तर त्यांच्याजवळ बसा, जोडीदार असेल तर त्याच्या हातात हात घ्या, मुलं जवळ असतील तर त्यांच्यासोबत हसा, मित्र असेल तर त्याला फोन करा आणि मनात कुणाबद्दल प्रेम असेल तर ते व्यक्त करा. कारण आयुष्य फार मोठं वाटतं पण खरं तर ते काही मोजक्या क्षणांचंच बनलेलं असतं. घरं म्हातारी होत नाहीत, घरं फक्त आठवणींची संग्रहालय बनतात. म्हातारी होतात ती माणसं आणि माणसं म्हातारी झाली की त्यांना भूतकाळात जगावं लागू नये, त्यांच्यासोबत वर्तमान जगणारी माणसं त्यांच्या जवळ असावीत. शेवटी संसार म्हणजे एकत्र राहणं नव्हे तर एकमेकांच्या आयुष्यात उपस्थित राहणं. आणि आयुष्य म्हणजे फक्त किती वर्ष जगलो हे नाही, तर त्या वर्षांमध्ये कुणाच्या डोळ्यात आपण आपलेपणाचे किती क्षण ठेवले हे महत्वाचं. म्हणून धावू नका इतकं की आपली माणसं मागे पडतील, कमावू नका इतकं की वेळच गमवाल, जपू नका इतकं की वापरायलाच विसराल, आणि प्रेम करू नका फक्त मनात, कधी कधी ते ओठांवर आणा, हातात हात घेऊन सांगा आणि उपस्थित राहून दाखवा. कारण शेवटी आयुष्य खरंच एक चकवा आहे. आपण समजतो आपण वेळ मिळाल्यावर जगू, पण आयुष्य मात्र शांतपणे म्हणत राहतं, वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आणि कधीतरी शेवटच्या वळणावर उभं राहून मागे पाहताना जाणवतं, आपण शोधत होतो ते सुख कुठेतरी दूर नव्हतंच, ते तर आपल्या घराच्या अंगणातच होतं की. आईच्या आवाजात होतं, वडिलांच्या शांत नजरेत होतं, जोडीदाराच्या सोबतीत होतं, मुलांच्या हसण्यात होतं, मित्रांच्या गप्पात होतं आणि आपल्या हातात हात ठेवून चालणाऱ्या त्या माणसात होतं. फक्त आपणच ते उद्यावर ढकलत राहिलो. म्हणून आज जगूया, आज बोलूया, आज भेटूया, आज माफ करून टाकूया, आज प्रेम व्यक्त करूया. कारण उद्याची खात्री कुणाकडेच नाही, पण आजचा क्षण मात्र आपल्या हातात आहे, हो ना? आणि कदाचित आयुष्याचा सगळ्यात मोठा चकवा हाच आहे. आपण संपूर्ण आयुष्य कधीतरीच्या शोधात घालवतो आणि शेवटी कळतं
कधीतरी नावाचा दिवस कॅलेंडरवर कधीच नसतो, असतो तो फक्त आज. आजच्या आरजे कट्ट्यामध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ठेवून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आर जे शुभांगी सोबत. आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत जळगावचे अभिमान असलेले आरोग्य क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर गुणवंत महाजन, रेस्पिरेटरी डिसीजेसमध्ये MBBS DNB असलेले कन्सल्टंट, चेस्ट फिजिशियन, ब्रॉन्कोस्कोपिस्ट, ॲलर्जी स्पेशालिस्ट आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांची सेवा केली आहे. श्री गणेश हॉस्पिटल जळगाव इथं 2011 वैद्यकीय सेवा देत आहेत. तसंच डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून ज्ञानाची मशाल तेवत आहेत. नॅशनल चेस्ट कॉन्फरन्स पासून ते नॅशनल ब्रॉन्कोकॉन पर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कारांची शान आणि अलीकडेच मिळालेला खान्देश रत्न अवॉर्ड 2025 हा त्यांचा सन्मान म्हणजे जणू खान्देशची शानच म्हणायला हवं. तर चला अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी गप्पा करूया आणि त्यांचा आजपर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सुरुवातीला आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला सुद्धा तुमचा बालपणीचा प्रवास ते डॉक्टर होण्यापर्यंतचा प्रवास जो आहे तो ऐकायला नक्कीच आवडेल.
1: माझं बालपण इथं जळगावमध्ये झालेलं आहे. आमचे वडील नगरपालिकेमध्ये शिक्षक होते आणि वडील शिक्षक असल्याने घरात पहिलेपासूनच शिक्षणाचं वातावरण होतं. लहानपणापासून मला स्वतःचे अभ्यास करण्याची आवड होती. मी क्लासेस वगैरे कधीच अटेंड नाही केलेले, मी स्वतःच अभ्यास करायचो, शाळा आणि आपला स्वतःचा अभ्यास. बाकी प्रायव्हेट क्लासेस कोचिंग मला कधीच आवडले नाही. 10वी 12वीपर्यंत आम्ही कधीच क्लासेसला गेलो नाही. आणि तेव्हाच स्वतः अभ्यास करत असताना आणि शाळेतल्या शिक्षकांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा, तेव्हापासूनच लहानपणापासून एक मनात इच्छा होती की नाही आपण डॉक्टर व्हायचं.
0: हां,
1: आमचे फॅमिली फिजिशियन होते, त्यांच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर नाही आपलं पण यापेक्षा चांगलं क्लिनिक मोठं करायचं असे एक ध्यास तेव्हापासून होता. आणि त्यामुळे एवढं तर नक्की होतं डॉक्टर व्हायचं आहे. मग शाळेचा प्रवास, अभ्यास, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सर्व करत RR शाळेत मी शिकलो आहे, रावसाहेब रूपचंद विद्यालय. आणि त्यानंतर 11वी 12वी इथेच आपल्या MJ कॉलेजला शिक्षण झालं. त्यात सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मला MBBSला पण चांगलं कॉलेज सायन हॉस्पिटल LTMMC मुंबई येथे ॲडमिशन मिळाली. आणि एकूणच सर्व याच्यात स्वतःची जिद्द ठेवायची, अभ्यासाची आवड ठेवायची आणि शिक्षकांनी सांगितलेलं याचं मार्गदर्शन घेऊन पुढे जायचं.
0: वा, खरंच अभिमानाची गोष्ट आहे श्रोते हो आपल्या सर्वांसाठी. डॉक्टर जळगावचेच आहेत आणि मुख्य म्हणजे ते सुद्धा मुलजियन्स आहेत याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. डॉक्टर, MBBS तुम्ही केलं, मोठ्या शहरात गेलात, मुंबईसारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, त्या काळातल्या काही आठवणी असतील त्याबद्दल सांगा, काही अनुभव.
1: MBBSच्या काळातले अनुभव म्हणजे ग्रॅज्युएशन पिरियड हा खरंच एक गोल्डन पिरियड असतो. कारण तेव्हा तुम्ही स्वतः एक कुठेतरी व्यक्ती म्हणून बाहेर असतात. एक शालेय शिक्षण आणि 11वी 12वीपर्यंत तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे कुटुंबाच्या शाळेत असतात, तुमचं व्यक्तिमत्व तितकं खुलत नाही. पण जसं MBBSला जेव्हा आम्ही गेलो सायन हॉस्पिटलला, तिथं पहिल्यांदा मी घराच्या बाहेर गेलेलो होतो. नवीन वातावरण, नवीन पद्धत आणि एक आपलं जळगावचं वातावरण कसं एक शांत असतं, कुठेही जायला काही अडचण नाही, लगेच जाता येतं वगैरे. पण मुंबईचं जीवन म्हणजे धकाधकीचं, तिथं 8:13 गाडी ट्रेन आहे, 8:15 मीन्स हां मिनटाचा याच्यावर हे असतो. आपल्या इथं आपण 2 मिनटात आलो म्हणजे अर्ध्या तासात येणार हा व्यक्ती असं गृहित असतं. तर एक तो धकाधवीचा प्रवास त्यात. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं ना की तशा याच्यातसुद्धा राहून लोक किती जिद्दीने तिथंसुद्धा करतात. म्हणजे आज आपण जर एकदा लोकल प्रवास तिथं केला तर दिवसभर म्हणतो बस आज भरपूर काम झालं माझं. आणि ते लोक त्या ठिकाणी म्हणजे पुस्तक धरता येत नाही लोकलमध्ये, म्हणून नोट त्याचे झेरॉक्स काढता एक एक चॅप्टरचा आणि ते वाचत वाचत असा प्रवास करतात. म्हणजे त्या लोकांची जिद्द पाहून मग तेव्हा की खरंच. आणि आम्ही तिथं हॉस्पिटलच्या बाजूलाच आमचं हॉस्टेल होतं, वसतिगृह होतं, तिथं राहायचो. तर आम्ही म्हणजे कॉलेजची टाईम झाला की त्यानंतर त्याच्या जस्ट 2 मिनिटं 5 मिनिटं आधी निघणार आणि रोड क्रॉस करून कॉलेजला जाणार. आणि हे लोक उपनगरांमधून यायचे, अर्धा अर्धा एक एक तास ते ट्रेनचा सफर आणि ते आमच्या आधी यायचे. म्हणजे त्या याच्यातून त्यांची जिद्द आणि श्रम इतक्या लेवलचे करावी लागतात. आणि परत जसं तिथे जातो तेव्हा मग नवनवीन गोष्टी, नवनवीन विचार आणि स्वतःला कसं डेव्हलप करायचं ते त्या ठिकाणी शिक. परत जेव्हा तुम्ही तिथं स्वतः एकटे राहत असतात, निर्णय घेत असतात, ते परत सायन हॉस्पिटल म्हणजे आशियातलं नंबर एकचं हॉस्पिटल, खूप मोठा पेशंटचा टर्नओव्हर तिथं असतो आणि त्यामुळे शिक्षणाची जी आवड आधीपासून होती ती आणखी द्विगुणित झाली. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट तिथं पाहायला मिळतात, सर्व नामांकित कॉलेज असल्यामुळे खूप तज्ज्ञ शिक्षक तिथं असतात आणि त्यामुळे ते दिवस म्हणजे एक आयुष्याचा गोल्डन पिरियड. कारण त्या याच्यामध्ये एकतर तुम्ही सेफ झोन असतात, कारण तुम्ही तेव्हा सुद्धा स्टुडंट असतात बरोबर, स्वतःची वैयक्तिक जबाबदारी अशी नसते, आणि सेकंडली तुमचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तिथे मोकळे हे होतात, डेव्हलप व्हायला मदत होते,
0: तर
1: मॅच्युअर्ड होत असतो. त्यात मुंबईचा पहिल्यांदाच अट्रॅक्शन की कसं असतं काय असतं मग, तर ते पाहायला नंतर स्वतः अभ्यास करायला आणि एकूणच सर्व म्हणजे पुढच्या आयुष्याची जी तुम्हाला वळण लागते ते त्या ठिकाणी
0: पण.
1: आणि परत या ठिकाणी MBBSच्या याच्यात आमची 100 मुलांची बॅच, तर ग्रुप सुद्धा मोठा असतो. म्हणजे तुम्हाला बरं पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी एका बॅचला 2 किंवा 3 सीट्स आणि परत कामाचा व्याप इतका असतो की एकमेकांकडे पाहायला पण वेळ नसतो. तर त्यामुळे MBBSचा पिरियड हा एक अत्यंत गोल्डन पिरियड होता. त्या काळात शिक्षकांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं शिक्षण मिळालं आणि त्यामुळेच आता आमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आत्मविश्वासाने आपण पेशंट हँडल करू शकतो.
0: स्ट्रगलिंग लाईफ हे सगळं त्या ठिकाणचं जीवनशैलीच होऊन जाते आणि ते त्या जीवनशैलीला लगेच ऍब्झॉर्ब करून घेतात आणि त्याप्रमाणे जगत असतात, तसं तुम्हीही केलं. पण मग तुम्ही जो विषय निवडला खास रेस्पिरेटरी डिसीजेस, तर त्यामध्ये नेमकं स्पेशलायझेशन करण्याचा हेतू काय होता?
1: MBBSमध्ये असताना आम्हाला सर्व सब्जेक्ट असतात आणि सर्व प्रकारचे टीचर कोण त्यात काही डाऊट नाही, सर्वच चांगले होते हे. पण एक कोणते तरी असतं की जे तुम्हाला जास्त भावून जातात किंवा एखादा सब्जेक्ट असतो जो तुम्हाला आवड निर्माण होते. माझा पहिलेपासून कल मेडिसिन साईडकडेच होता, त्यामुळे एवढं तर नक्की होतं की डॉक्टर व्हायचं मेडिसिन साईड. हां, त्यानंतर सर्जिकल साईड त्यामुळे क्वेश्चन नव्हता. आणि बेसिकली मला पहिल्यापासून क्लिनिशियन म्हणून आवड, म्हणजे मग माझ्याकडे ऑप्शन 2-3 उरतात की मेडिसिन, जनरल मेडिसिन, डायबिटीस.

0: अनुभव सांगा ना, ते कसं होतं?
1: MBBS झाल्यानंतर मी तेव्हा डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड याची प्रायमरी लेवलची एक्झाम दिलेली होती आणि त्यात मला केरळच्या चांगल्या एका कॉलेजची ऑफर आली, चेस्ट हॉस्पिटल कॅलिकट म्हणून तिथलं आहे. तर त्यांच्या इथं इंटरव्ह्यू दिला आणि त्यांच्या इथं सिलेक्ट झालो. मग सिलेक्ट झाल्यावर एक मनात थोडीशी किंचितशी भीती होती की इतक्या दूर आपण जातोय आणि बरं कसं आहे महाराष्ट्रातल्या लोकांना वरच्या बाजूला जायला कॉमन आहे, हिंदी आहे लँग्वेज काही विषय बाहेर आणि खाण्याचा पण फारसा प्रॉब्लेम नाही. पण खालच्या बाजूला दक्षिणेकडे जात असताना तिथं खाण्याचं भात मासे आपण पुस्तकात वाचलेलं असते, भात मासे हे त्यांचं प्रमुख आहे. आणि लँग्वेज बॅरियर हा सुद्धा एक विषय असतो की तिथं साऊथला युजली कसं असतं की ते त्यांची लोकल लँग्वेज किंवा इंग्लिश ह्या दोनच गोष्टी, हिंदी तिथं फारसं चालत नाही, फारसं चालत नाही. आणि परत केरळमध्ये म्हणजे आपण कधी गेलो नाही काही नाही पहिल्यांदा, एक थोडीशी मनात भीती होती. पण जसं मी गेलो पहिल्यांदा गेलो तर तिथलं म्हणजे केरळचं वातावरण खूपच सुंदर आहे. म्हणजे ॲक्च्युली एक नैसर्गिक त्यांना म्हणतात ते गॉड्स ओन कंट्री, देवाचे अस्तित्व तिथं आहे असं त्यांचं वाक्य आहे. आणि खरोखर एक खूप सुंदर ते तिथली भूमी आहे. जागोजागी 5-5 मिनिटांवर तुम्हाला नदी लागते, आजूबाजूला ते नारळाचे झाडं नदीवर लोंबकळत असतात असल्यासारखं. तर सुंदर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पाहाल तर एखाद्या आपण जसं हिल स्टेशनवर जातो त्याच्यासारखे. आणि जसं तिथं मी गेलो आणि तिथं हॉस्पिटलमध्ये आमच्या सरांशी बोललो, त्यांच्याशी तिथल्या स्टाफशी बोललो, तर एक अट्रॅक्शन निर्माण झालं की म्हणजे देवर होते खूपच कोऑपरेटिव्ह होते आणि इन्स्टिट्यूट पण चांगलं होतं. मग त्यामुळे मग मी निर्णय घेतला की नाही करायला काहीच हरकत नाही. आणि बघा आयुष्यात बदल हा गरजेचा असतो,
0: परिवर्तन
1: आणि परिवर्तन नवीन परिवर्तन तुम्ही घ्यायला पण शिकलं पाहिजे आणि ते आत्मसात सुद्धा केलं पाहिजे.
0: बरंच काही शिकायला मिळालं त्या ठिकाणी सुद्धा.
1: हो
0: आणि आता नुकतंच नॅपकॉन 2007 आणि ब्रॉन्कोकॉन 2008 मधील पुरस्कार मिळवताना तो अनुभव कसा होता, नेमका त्याबद्दल सांगा ना मला.
1: मी 2007 पासून ते 2010 पर्यंत माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केरळमध्ये केलं. तर जसं मी सांगितलं तिथले डॉक्टर सुद्धा तज्ज्ञ होते आणि सर्वात महत्त्वाचं तिथं जिथं आम्ही केलं ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं 100 बेड. तर त्या याच्यात काय होतं की तुम्हाला ॲक्च्युअली पेशंट कसं ट्रीट करायचे, पेशंटशी कसं वागायचं, कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम करण्याची पद्धत आणि प्रायव्हेटमध्ये काम करण्याची पद्धत यात खूप फरक पडतो. आणि त्यामुळे पेशंटशी कम्युनिकेशन तुमचं संवाद कसा असला पाहिजे, डायग्नोसिस किती लवकर करता येते, कारण प्रायव्हेटमध्ये पेशंट जास्त दिवस थांबायला तयार नसतो, जितक्या लवकर तुम्हाला रिझल्ट देता येईल ते तर त्या गोष्टी ते कसं करायचं, नवीन टेक्निक कसं आत्मसात करायचं, नवनवीन सर्व त्या ठिकाणी सिटी स्कॅन त्यांचं त्या काळात अवेलेबल केलेलं होतं. त्यांनी सिटी स्कॅनचा जे मॉनिटर असतं त्याचं डेस्कटॉप सॉफ्टवेअर आमच्या इथं दिलेलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किंवा गव्हर्नमेंट सेटअपमध्ये तितक्या लवकर नाही मिळू शकत. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला अवेलेबल झालं. ब्रॉन्कोस्कोपी तिथंच मी शिकलेलो आणि तिथेच सरांनी तेव्हा एनकरेज केलं मला की तू प्रेझेंटेशन पण करू शकतो. मग त्या काळातच तेव्हा नॅपकॉन म्हणून कॉन्फरन्स 2008 साली लखनौला होती आणि त्याच सरांनी की नाही तू कर प्रयत्न कर तुला जमेल. मग सरांच्याच एनकरेज त्यांनी जी प्रेरणा दिली त्याच्यातूनच माझा एक थेसिस टॉपिक होता तेव्हा, मिथॅकोलिन चॅलेंज टेस्ट, म्हणजे अस्थमा दम्याच्या संदर्भातली एक टेस्ट असते ती आणि ती ॲडव्हान्स टेस्ट आहे, पुढचे प्रगतिशील टेस्ट आहे. तर त्या टेस्टवर माझा प्रबंध होता आणि मग त्यांनी म्हणे की याच याच्यावर तू करू शकतोस. मग मी त्याच्याच आधारित एक आपण तिथं पोस्टर प्रेझेंटेशन केलं होतं 2008 लखनौच्या नॅपकॉनमध्ये आणि त्या पोस्टर प्रेझेंटेशनला त्यावेळी अस्थमा दम्याच्या सेक्शनमधलं फर्स्ट प्राईज मिळालं होतं.
0: अभिनंदन.
1: त्यानंतर त्याचाच पुढचं पुढे धागा पकडून 2009 कॅलिकट इथंच ब्रॉन्कोकॉन म्हणजे हे जे श्वासमार्गाची दुर्बीण असते त्या संदर्भातली एक कॉन्फरन्स स्वतंत्र कॉन्फरन्स असते ते राष्ट्रीय स्तरावरची कॉन्फरन्स. तर त्यात एक स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती की व्हिडिओ प्रेझेंटेशन. त्यात हे दुर्बिणीचा तपास जे आपण पेशंटचे करतो त्यातली एखादी इंटरेस्टिंग केस जर असेल तर ती तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत प्रेझेंट करायची होती आणि त्याच्यावर तिथे संवाद एक्झामिनर आणि तुमचे संवाद होतो आणि त्यावरून ते हे करणार रिझल्ट देणार होते, इव्हॅल्युएशन करणार होते. तर त्या ठिकाणी आपण एक आमच्या याच्यात VCD व्होकल कॉर्ड डिसफंक्शन म्हणून एक आजार असतो त्याच्या संदर्भातला एक सुंदरसा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला होता आमच्याच पेशंटवरचा आणि तो तिथं आपण प्रेझेंट केला की बाबा हे असं असं असतं असं दिसतं असं करायचं असतं. आणि तेव्हा देखील त्याच्या डिस्कशन वगैरे झालं आणि त्यांनी जे मार्क्स दिले त्याच्यातून मग त्या याच्यात व्हिडिओ प्रेझेंटेशनमध्ये फर्स्ट प्राईज आपल्याला तेव्हा मिळालेलं होतं 2009.
0: खूपच अभिमानाची गोष्ट आहे. ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नेमकं व्हीसीडी या आजाराचे लक्षणं काय असतात नेमकं?
1: ॲक्च्युली व्हीसीडी म्हणजे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन हा एक स्वरयंत्राच्या ठिकाणचा आजार आहे की त्या ठिकाणी स्वरयंत्र जे आहे ते पूर्णपणे मोकळे म्हणजे उघडे होऊ नाही शकत. नॉर्मली आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलताना स्वरयंत्राचे जे झडपा असतात त्या उघडला होत असतात आणि त्यामुळे वेगवेगळे स्वर आपले निघतात आणि त्या आता या आजारामध्ये काय होतं की युजली प्रामुख्याने फिमेल्समध्ये हा दिसतो की त्यामध्ये या ज्या पेशंट असतात ते थोडेसे इमोशनल टाईपचे असतात आणि त्यांच्या मनात जी अँझायटी किंवा जी उत्सुकता किंवा भीती आणि हे ह्या भावनांचं सर्व संप्रेरण होऊन ते जेव्हा त्यांना अटॅक येतो याचा तेव्हा ते व्होकल कॉर्ड स्वरयंत्र पूर्णपणे असं ओपन नाही होत, अर्धपट ओपन होते आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा खोकला येतो किंवा एकदम दम चढतो जसं काही दम्यासारखं. तर बऱ्याच वेळा हे व्होकल कॉर्ड डिसफंक्शन याचे पेशंट डायग्नोज न होता ते दमा म्हणून ट्रीट होत असतात. हा, आणि हे त्या एक पर्टिक्युलर टायमाला तो त्रास होतो आणि त्यानंतर थोड्या वेळातच पेशंटला जसं इमोशनल तो स्पर्ट गेला तसं पेशंट हळूहळू शांत होतो, थोडा मेडिकेशनने सेटल होतो. तर बरेच वेळा हे डायग्नोसिस याचं कठीण पडतं कारण याचे लक्षणं पूर्ण दम्यासारखे येतात. तर त्या संदर्भातला हा एक स्पेशल व्हिडिओ आम्ही केला होता. बऱ्याच रेअर केसेस असतात हे व्हिडिओ प्रेझेंटेशन साठी तशा वेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा काहीतरी नवीन हे असंच हे लागतं.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: 2011 सालापासून आपण सेवा करत आहात, तर कसा अनुभव असतो पेशंट ग्रामीण भागातले शहरी भागातले कसा फरक पडतो?
1: असं आहे की जसं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं परत एक वर्ष मी आमच्या जिथं मी MBBS केलं सायन हॉस्पिटल तिथे एक वर्ष परत सेवा दिली. तिथल्या सरांशी आमचे संबंध होते, त्या विचार की चल एक वर्ष तरी तुला शाळेला द्यायचं आहे आपल्या हॉस्पिटलला द्यायचं आहे. मग 2010 पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर 2011 मी तिथे केलं आणि त्यानंतर मग आपलं जे जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून आहे तिथं जळगाव शहरात मी आलो आणि तिथं 2011 आम्ही सुरुवातीला 3 मी एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गणपती हॉस्पिटलला काम केलं इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आणि त्यानंतर आता 2014 माझं स्वतःचं हॉस्पिटल आम्ही श्री गणेश हॉस्पिटल म्हणून हे केलेलं आहे आणि तिथं रेस्पिरेटरी स्पेशालिटीचं आम्ही सर्व हे करतो, समजा सर्दी, ॲलर्जी, दमा, खोकला, निमोनिया, नंतर कोविड. अलीकडच्या कोविडच्या जेव्हा आपल्या इथं जळगावमध्ये सर्व पूर्ण जगभरच हाहाकार होता तर तेव्हा जळगावमध्ये जे गव्हर्नमेंटने जळगाव जिल्ह्यासाठी जो टास्क फोर्स नेमला होता त्याचा देखील मी सदस्य होतो आणि त्या काळात मग गव्हर्नमेंटला या संदर्भात मार्गदर्शन शासकीय पातळीवर काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भात सल्ला मसलत, लोकल लेवलवर कसं हे करता येईल त्या संदर्भात ते सुद्धा कार्य आपण केले आणि 2011 जळगाव शहरामध्ये आपले श्वासासंदर्भात चालू आहे. त्या संदर्भात बऱ्याच वेळा आपण प्रबोधनपर लेक्चर्स झाले आहेत वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा शिबिरांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातल्या तालुक्याच्या लेवलवर इवन खेडोपाडी जाऊन आम्ही शिबिर तेव्हा घेतलेले आहे आणि त्या माध्यमातून जनजागृती करणं, लोकांच्या समस्या दूर करणं याबाबत एक ध्येय मनाशी ठेवून आपले ते प्रयत्न चालू असतात. त्यात कधीकधी न्यूजपेपरमधून आर्टिकल्स, मुलाखतद्वारे किंवा शिबिरांद्वारे लोक प्रबोधन आपण करत असतो.
0: सुंदर असं कार्य म्हणजे सामाजिक कार्यात सुद्धा तुमचा कुठे ना कुठे सहभाग असतो आणि त्यानिमित्ताने एक अवेअरनेस निर्माण केला जातो, खूपच छान असं कार्य आहे.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
0: कोविड काळातला अनुभव कसा होता?
1: कोविड असा एक जागतिक महामारी याने जग बदलवलं. कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हा पूर्णपणे वेगळा फरक आहे. कधी असं वाटलं नव्हतं की इतकी काही महामारी येऊ शकते, इतकं काही लॉकडाऊन हा प्रकार कधी आपण ऐकला नव्हता की असं की सर्व बंद होतं, रस्त्यावर जाणं बंदी असते, हे फक्त कर्फ्यू मिलिटरीच्या काळात ते ऐकलेलं असायचं. पण असं जगभर हे होते की ट्रेन्स बंद होऊ शकतात ही कल्पना नाही. बरं, त्या काळातली जी कोविडचं आलं सुरुवातीच्या काळात इतकी ते धास्तावलेले होते लोकच नाही तर इव्हन डॉक्टर आमच्या लेवलवर पण, की कारण नवीन आजार काय आहे त्याची ट्रीटमेंट त्याचा पूर्ण अंदाज नाही, आजाराचं स्वरूप काय आहे ते पूर्ण माहिती नाही. जसं जसं टाईम जात गेला थोडं थोडं माहिती होत गेली पण ती महामारी इतक्या चपेट्याने याच्यात घेतली होती की तेव्हा की कुठेतरी की बरं करायला पाहिजे. इवन डॉक्टरांच्या मनात भीती होती, काही ठिकाणी हॉस्पिटल बंद केले गेले होते की कसं हे करायचं. पण मग तेव्हा आमची स्पेशालिटी रेस्पिरेटरी स्पेशालिटी आणि त्या ह्याच्याने आजार रेस्पिरेटरी कोविड आजार आहे श्वासासंदर्भात, त्यामुळे मनात एक जाणीव होती की नाही इथे आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. आणि त्या ह्याच्याने आम्ही सुरुवातीपासून हॉस्पिटल पूर्ण वेळ आमचं चालू होतं तेव्हा देखील पूर्ण काळजी घेऊन जी काय समजा ते पीपीई किट नंतर कॅप हे सर्व वापरून आपण की करायचं. आणि आम्ही तेव्हासुद्धा ते म्हणजे जेव्हा कोविड सुरू झाला त्याच्यासुद्धा ह्याच्यात आम्ही फुल पूर्णपणे सेवा दिली. इवन त्या काळात सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसं आजार चालू होते तर सिव्हिलमधले स्वतः डॉक्टर काही आजारी पडले, सिव्हिलमधले जे तज्ज्ञ होते ते सुद्धा स्वतः आजारी पडले. तेव्हा एक अंतर्मनाच्या जाणीवेने की जर ते आजारी पडले तर मग तिथं कोणीतरी स्पेशालिस्ट पाहिजे, म्हणून मी स्वतःहून तिथं 15 दिवस सेवा दिली होती कोविडच्या काळात श्वासाचे तज्ज्ञ म्हणून. जेव्हा तिथले डॉक्टर आजारी पडले तेव्हा आम्ही आमच्यातर्फे स्वतःहून की नाही बाबा 2 तास मी देईल आणि तिथं मार्गदर्शन करेन, तर ती एक मनात कुठेतरी जाणीव होती. आणि कदाचित त्या जाणीव आणि त्याचाच चांगला परिणाम म्हणून म्हणा इतक्या 3 वर्ष आम्ही कोविडमध्ये काम केलं पण कधी आम्हाला त्याचा त्रास नाही झाला. हीच म्हणजे कुठेतरी एक आपण जर समजा देवाच्याला कुठं मानत असू तर की जो चांगलं काम करतो त्यांनी प्रोटेक्शन, कारण 24 तास आम्ही पेशंटमध्ये असायचो तेव्हा मी जवळजवळ 5 हॉस्पिटलला सेवा देत होतो पण देवाच्या कृपेने सर्व सुरळीत पार पडलं.
0: ही एक जमेची बाजू म्हणायला हवं.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
0: तर डॉक्टर आपल्या मते अस्थमा ॲलर्जी हे सारखे जे पेशंट असतात त्यांच्यामध्ये अजूनही बरेच काही गैरसमज आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नेमकं त्या पेशंट्सना तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: बघा, ॲलर्जी दमा हा सामान्य आजार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो. त्यात भीती वाटण्यासारखं किंवा कमी वाटून घेण्यासारखं काही नाही. काही वेळा आता आमच्याकडे पेशंट येतात एखाद्या लहान मुलाला वगैरे आजार असला त्याची आई वडील चिंतित असतात की बाबा आत्तापासून दमा याला तुम्ही पंप कसं आत्तापासून कसं काय होणार, तर या ज्या मनातल्या भीती आहेत त्या पूर्णपणे काढून टाकायला पाहिजे की या याच्यामध्ये की हा आजार इतका चांगला आजार आहे की तो पूर्णपणे व्यवस्थित कंट्रोल करता येतो, कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि बऱ्याचशा याच्यात त्याचे पूर्ण सिम्पटम फ्री बराचसा काळ तुमचा जाऊ शकतो. मी नेहमी पेशंटला उदाहरण देतो की तुम्हाला दमा असला, बरेच आजार असे आहेत की जे क्रॉनिक किंवा लांब वर्षानुवर्षे चालणारे आहेत, जसं तुमचा डायबिटीज झाला, बीपी झाला, बरेच आजार असे आहेत आणि त्या आजारांमध्ये तुम्हाला नेहमीसाठी औषधं तर घ्यावीच लागतात पण औषध घेऊन देखील आजार वर्षानुवर्ष पुढं पुढं थोडा थोडा सरकतच राहतो. डायबिटीज झालं की 8-10 वर्षांनी तुम्हाला कार्डियाक कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिस, बाकी या गोष्टी येतातच. त्या मनाने दमानी हा आजार असा आहे की तो तुम्ही पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो खूप छान प्रकारे. बरेचसे पेशंट तर म्हणजे लक्षणविरहित बऱ्याच काळासाठी राहू शकतात, फक्त त्यांना एक काही काळजी त्याच्या विशेष घ्यायच्या असतात. ठीक आहे. दुसरी ॲलर्जी दम्याच्या बाबत लोकांच्या मनात पंपाच्याविषयी तोंडावाटे श्वासावाटे घ्यायचे पंप ते म्हणतात पंप घेतला म्हणजे मी काय इतका म्हातारा झालो का मला इतका,
0: आणि त्या याच्यात
1: एक्झॅक्टली आणि त्यामुळे त्यात आम्ही पाहतो की बऱ्याच जणांना आजार इतका होऊन जातो की फुफ्फुसाची कॅपॅसिटी निम्म्यावर येऊन जातो तरी सुद्धा ते पंप घ्यायचा नाही म्हणून औषधं घ्यायचे टाळतात. आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, आजार पुढच्या टप्प्यात निघून जातो आणि मग त्यावेळेस त्यांना औषधं देऊन देखील रिझल्ट पूर्ण मिळू शकत नाही. मग केव्हाही आमच्याकडे पेशंट आला की आम्ही त्याचं प्रबोधन हे केव्हाही प्रामुख्याने हे करतो की औषधांची गरज काय, गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात, कोणते औषधं घ्यायला पाहिजे, कसे घ्यायला पाहिजे, या संदर्भातच एक मी सांगतो की लोकांच्या प्रबोधनासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल पण आहे आमच्या स्वतःचं ब्रीथ बेटर टुडे म्हणून आपलं एक यूट्यूब चॅनल आहे की जिथं पेशंटचे हे जे पेशंट आम्हाला शंका विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तर बऱ्याच वेळा काय होतं क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटच्या त्याच त्याच प्रश्नांना उत्तरं देणं तितका वेळही नसतो किंवा पेशंट एका वेळेस विचारूही शकत नाही, विसरून जातात. मग आम्ही काय केलं की जे आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात त्याचाच एक छोटासा व्हिडिओ आम्ही बनवायचो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून ते आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला टाकलेले की जेणेकरून पेशंट हा समजा एखादा पेशंट पहिल्यांदा आला त्यांना दम्याचं आपण डायग्नोस केलं त्यांना आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या की जेणेकरून त्यांच्या मनातल्या असलेल्या शंकांची उत्तरं त्यात त्यांना मिळून जातात. ते एक लोकप्रबोधनाचा एक छानसं कार्य आणि परत त्या व्यतिरिक्त औषधांविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका, पंप कसा घ्यायचा, का घ्यायचा, फायदे काय, सर्व आपण त्यात निराकरण करतो. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे ह्या ज्या काही सामान्य गोष्टी आहेत पण त्या पाळल्या तर त्यांचा त्रास कमी करायला मदत होतो, अशा बऱ्याचशा गोष्टींविषयी व्हिडिओ आपण त्यात टाकलेले आहेत आणि लोकप्रबोधनाचं कार्य पण त्यातून आपल्याला करता येतं.
0: छान. असं
1: तर डॉक्टरचं काम फक्त औषधं लिहिणं असं नाही तर पेशंटच्या शंका आम्ही निराकरण करून औषधांसंबंधी त्यांना व्यवस्थित माहिती देणं, ते कसं घ्यायचं यांची माहिती, आणि इन जनरल जेव्हा मनातल्या या भीती निघतात तेव्हा खरोखर पेशंट मग औषधं पण व्यवस्थित घ्यायला लागतो आणि रिझल्ट पण चांगला.
0: बरोबर.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: बऱ्याच लोकांमध्ये समज आहे की या औषधीमुळे साईड इफेक्ट्स खूप होतात आणि मग पुढे भविष्यात तो मुलगा सपोज एखाद्या मुलाला बालदमा असला तर भविष्यात त्याला त्याचे साईड इफेक्ट्स जाणवतील असं काही आहे का?
1: पूर्वीच्या काळात जे औषध असायचे ते औषध तितके फाईन नसायचे, त्याचे साईड इफेक्ट होते. पण आता चांगल्या चांगल्या प्रकारची औषधं येतात, त्याचे साईड इफेक्ट अत्यंत नगण्य किंवा नाही म्हणण्यासारखे आहेत. आणि लॉंग टर्म मध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या देखरेखीत औषधं घेतात तेव्हा प्रॉब्लेम नाही होत. काय होतं, लोक अर्धवट गोष्ट घेतात की एखादं औषध केव्हा 5 दिवसासाठी दिलं, तेच औषध पेशंट विदाऊट प्रिस्क्रिप्शन महिन्यानुमहिने आणि वर्षानुवर्षे घेत राहतो. हा मग हे औषध कोणतेही असतात ते स्वतः डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि पाहिजे त्या डोसमध्ये घेतले तर तसे साईड इफेक्ट नाही होत.
0: अच्छा.
1: तेव्हा केव्हाही माझं पेशंटला सांगणं असतं की डॉक्टरांनी जेव्हा प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलंय तेव्हा किती दिवसासाठी ते व्हॅलिड आहे तेवढ्याच दिवस ते वापरा, त्या उपर ओव्हर द काउंटर किंवा वरचे वर औषधं घेऊ नका. कारण त्या औषधांचे ते वापरायचं कसं हे शिकण्यासाठी आम्हाला 3-5 वर्ष कॉलेजमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये घालावं लागतं. ते वरच्या वर असं घ्यायला नको, ते वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध आणि अनियमित काळासाठी घेऊ नये. डॉक्टरांच्या मॉनिटरिंग खाली घ्या, ते औषधं सेफ आहेत. नंतर की लहानपणापासून औषध घेतो मग त्याची किडनी खराब होईल का, लिव्हर खराब का, नाही. तर आता युजली अलर्जी दमामध्ये नॉर्मल याच्यात आम्ही ओरल स्टिरॉइड म्हणजे जे ज्या औषधाने तुम्हाला थाक वाटतो ते प्रॅक्टिकली नाही वापरत. फारच रेअर केसमध्ये की जेव्हा खूपच जास्त आजार आहे फार जास्त लेवलचा की तेव्हा त्या काळात एक तात्पुरत्या 2-5 दिवसासाठी लागू शकतात. पण अन्यथा नॉर्मली आता स्टिरॉइडचा वापर नाही. हां, होतं कसं की हे पेशंट गावच्या लेवलवर किंवा छोट्या डॉक्टरांकडे जातात आणि नाही तुम्हीच द्या तुम्हीच द्या, मग त्या याच्या स्वस्तातलं औषध, मग स्वस्तातलं औषध स्वस्ताप्रमाणेच असतं तर त्यामुळे मग काही साईड इफेक्ट वगैरे होऊ शकतात. पण प्रॉपर तुम्ही ट्रीटमेंट स्पेशलिस्टच्या अंडर घेतली तर ती अडचण नाही आहे.
0: छानच माहिती आमच्या श्रोत्यांना या संवादातून मिळतेच आहे. सर, शिक्षक म्हणून सुद्धा तुम्ही भूमिका निभावता, एक असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये काम सुद्धा करतात, तर ती भूमिका किती महत्वपूर्ण वाटते?
1: एक मी स्वतः शिकत असताना एक पॅशन तेव्हा सुद्धा मनात होतं आणि की जे आपल्याला माहिती आहे ते दुसऱ्यांना द्यावं. एक जे आपल्याकडे म्हणतात की अन्नदान, धनदान, भूमिदान, तर त्यामध्येच एक महत्त्वाचं दान म्हणजे ज्ञानदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि एज्युकेशन मस्ट गो ऑन, शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा नादान असतात तुम्ही शिकतात, तुम्ही मेहनतीने पुढे जातात, नंतर तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमधून नवीन काहीतरी शोधून काढतात. जसं आता नॅपकॉनच्या याच्यात आम्ही पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये काही नवीन गोष्टी समोर आल्यात, त्या आपण कळतं आणि आपल्याला ज्या कळलं आहे ते जगाला सांगा. सेम गोष्ट जसं तुम्ही शिकले आहेत तर आता पुढची एक पिढी आहे की जे आता बडिंग डॉक्टर्स आहेत ते शिकतायत, मग त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, आपल्याला जे मिळालं ते पुढे द्यायचं आणि आणखी आपण काय नवीन शिकलो ते त्यांना दिलं, म्हणजे पुढची एक आणखी त्यांना त्या उपर आणखी पुढची पायरी काहीतरी करता येईल, नवीन डेव्हलपमेंट त्याच्यात होईल. तर त्याचाच एक भाग म्हणून मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून मेडिकल कॉलेजला आहे, गोदावरी मेडिकल कॉलेजला, मी उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला तिथं मी आहे आणि तिथं देखील आपल्या PG स्टुडंटला ज्ञानदानाचं काम आम्ही करत असतो.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: मग या निमित्ताने आपच्या युथला काय सांगाल जे या क्षेत्रात येऊ इच्छितात मेडिकल क्षेत्रामध्ये?
1: असं आहे मॅडम की तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, तुम्ही मेडिकल निवडा, इंजिनिअरिंग निवडा, तेच क्षेत्र निवडा ज्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. एक नुसतं पोट भरायचं म्हणून रोजगारासाठी म्हणून तुम्ही कोणतं क्षेत्र निवडू नका, ज्यात तुम्हाला आवड आहे असं क्षेत्र तुम्ही निवडा. आणि तसं निवडत असताना ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेने निवडलंय म्हणून त्यात पूर्ण स्वतःला झोकून द्या,
0: हे अगदी फार महत्वाचं.
1: कारण बघा, टॉपर्सला कुठंच अडचण नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही. हां, तुम्ही धक्का गाडी असाल तर मग अडचणीच्या गोष्टी आहे. म्हणून केव्हाही तुम्हाला आवडेल त्याच क्षेत्रात जा आणि त्या याच्यात एक्सिलन्ससाठी प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्न करा. आणि ते करत असताना मनात कुठेतरी जाणीव ठेवा की या समाजात तुम्ही कुठं देणं लागतात.
0: अगदी बरोबर.
1: आणि त्या याच्याने आपला व्यवसाय करताना, आपला रोजगार मिळवत असताना जे काय इतर लोकांना सहाय्य करता येते किंवा मार्गदर्शन करता येते ते करत राहायचं.
0: खूपच छान. म्हणजे आपण जे काही करणार आहोत त्यात आपलं बेस्ट देणं खूप महत्वाचं असतं आणि त्या ध्येयाप्रती आपण प्रामाणिक असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. अनेक सन्मान तुमच्या नावी आहेत, अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालेला आहात आणि नुकताच तुम्हाला खानदेश रत्न अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल सांगा ना.
1: मला तर एकच कळतं मॅडम, हां, आपल्याला जे काम आपण निवडलं आहे त्या याच्यात तुम्ही व्यवस्थित करा, चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि ते काम करत असताना अंतर्मनात त्या देवाला समोर ठेवून काम करा. तुमचे कामं व्यवस्थित होतात आणि त्या तुमच्या कार्याची ओळख समाज हा घेत असतो, ती नोंद होत असते आणि कुठंतरी मग त्या नोंदीतून म्हणा लोकांना माहिती होतं, ते स्वतःहून विचारतात किंवा मग काही संस्था असतात की त्या अशा यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही पुरस्कार घोषित करतात.
0: बरोबर. तर मला असं वाटतं, मी ऐकलं एका ठिकाणी की सन्मानापेक्षा सन्मान करणारा हा महत्वाचा असतो, कारण त्याने आपल्यातलं काही गुण उत्तरदायित्व जे आहे ते हेरलेलं असतं आणि त्याची कुठेतरी नोंद त्यांच्याकडे असते, त्यानिमित्ताने ते आपल्याला सन्मानित करत असतात आणि ते एक आणखी मोठं कार्य करण्याची प्रेरणा त्यातून सुद्धा आपल्याला मिळत असते असं आपण म्हणू शकतो. तर खूपच छान डॉक्टर, तुमच्या संवादातून बरीच माहिती आम्हाला मिळते आहे, पण यानंतर तुमचे भावी प्रोजेक्ट्स त्याबद्दल सांगा ना, पुढचे प्रोजेक्ट्स तुमचे काय असणार या क्षेत्रात?
1: माझं श्वासाच्या आजारासंदर्भात स्पेशलायझेशन आहे आणि त्या याच्यात नवनवीन गोष्टी ज्या येतात, ज्या जगात अवेलेबल होतात, त्या त्वरित आपल्या शहरात अवेलेबल करणं, मिळवून देणं, उपलब्ध करणं हे आमचा प्रयत्न असतो. त्या याच्यानेच काही नवीन तंत्रज्ञानाच्या ज्या टेस्टी येतात त्या आम्ही अवेलेबल करतो आणि यातच आणखी पुढं कसं डेव्हलपमेंट करता येईल, लोकांचे त्रास आणखी कसे कमी करता येईल, आजार कसे बरे करता येईल कमी त्रासामध्ये, कमी औषधामध्ये, तसा आमचा प्रयत्न असतो. त्या याच्याने काही रिसर्च प्रोजेक्ट्स पण आपण करत असतो, त्या संदर्भातलाच एक रिसर्च पेपर पुढे येणाऱ्या नॅपकॉनमध्ये आम्ही प्रेझेंट करणार आहोत. तर ही एज्युकेशन डेव्हलपमेंट हे चालू ठेवायचं आहे आणि त्यात पेशंटचे त्रास आपल्याला कसे कमी करता येतो, त्यात जागतिक स्तरावर आपल्याला आणखी किती चांगल्या प्रकारे काम करता येते ते पाहायचं, हाच आमचं ध्येय.
0: खूपच सुंदर सर. खरंच आजचा संवाद अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असा, हृदयाला स्पर्शून जाणारा असा सुद्धा होता. आपण केवळ डॉक्टर नाही आहात तर समाजासाठी कार्य करणारे एक योद्धा आहात. आपल्या सेवेला सलाम आणि आपल्या पुढच्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. रेडिओ मनभवनच्या टीमकडनं आपल्या भावी कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: धन्यवाद.